सुप्रभात, श्रोतो नमस्कार. FM बँड 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर, 10 ज्येष्ठ, शक 1948, दिनांक 31 मे 2026. आता सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणसभेचं प्रारंभ करता होतं मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मंगलमुत्तमं।
1: बहुश्रुत होने, नेहमी नेहमी सत्य वचन बोलने, वाचेन अकुशल कर्म न करणे, वाचेन नेहमी सत्कर्म करणे, वाचेन दुःख निर्माण होणार नाही अशा प्रकारचं वचन बोलणं, आपल्या वाचेमुळं अनर्थ होणार नाही याची दक्षता घेऊन बोलणं हा बहुश्रुतामध्ये मोडतो। म्हणून बहुश्रुत होणे, शिल्प शिकणे, कुठल्याही प्रकारे आपली प्रज्ञा वाढवण्यासाठी जी जी कला आहे ती आपण वाढवणे, आपल्यामध्ये मैत्रीभाव वाढवण्यासाठी, समाधीभाव वाढवण्यासाठी जी जी कलागुण लागतात ते कलागुण वाढवणे, शिष्टाचार शिकणे। शिष्टाचार हा जीवनामध्ये माणसाला नेहमी सुखाकडे घेऊन जात असतो। म्हणून शिष्टाचार वाढवणे, सुशिक्षित होणे याचा अर्थ अधिकाधिक ज्ञानी बनणे। ज्ञान बलाने मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो, स्वतःही दुःखमुक्त होऊ शकतो आणि दुसऱ्यालाही दुःखमुक्त करू शकतो। म्हणून सुशिक्षित होणे म्हणजे अधिकाधिक ज्ञान वाढवणे, अज्ञान दूर करणे म्हणजेच दुःख दूर करणे। आपण अज्ञानातून

जर मुक्त झालो, अज्ञान नष्ट केलं, आपोआपच आपली प्रज्ञा वाढते, अधिकाधिक ज्ञानी बनतो आणि अधिकाधिक ज्ञानी मनुष्य सुभाषण करायला शिकतो. चांगलं वचन, चांगलं बोलणं हे त्याच्या ज्ञानाचं प्रतीक असतं आणि म्हणून चौथं उत्तम मंगल आहे की सुभाषण करणे.

0: तर मग
1: जिवंतपणीच आई वडिलाची नीट सेवा करणं, ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलेलं आहे त्या आई वडिलांची नीट काळजी घेणे, जे पुत्र आणि पत्नी आहे त्यांचं वेळेवर लालन पालन करणे हे गृहस्थी माणसाचं कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर न करणे हे तथागत बुद्धाने उपासक उपासिकांसाठी आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि शांततेनं शिस्तीनं कुठलंही काम करणे, गडबडीचं काम न करणे, धांदलीचं काम न करणे, विचलित होऊन काम न करणे, शांत बुद्धीने सत्कर्म करणे हे सहावं मंगल उत्तम आहे.

0: स्वतःचं मन आहे. मनाने सुद्धा सत्कर्म करणे, शरीर आहे हे माझं शरीर आहे ह्याचं चिंतन करणे आणि त्या माझ्या शरीराने सत्कर्म मी करीत राहील अशा प्रकारचा रोज चिंतन करणे, माझी वाचा आहे, माझ्या वाचेवर माझा ताबा आहे आणि म्हणून या वाचेनं कुठलंही पापकर्म, दूषित वचन बोलणार नाही याची खात्री करून मी चिंतन करूनच त्याच भावनेनं वचन बोलत राहील आणि कुठल्याही प्रकारे मद्यपान करणार नाही, ज्याच्यापासून अनेक अनेक प्रकारे दुर्गुण निर्माण होतात आणि स्वतःची बुद्धीसुद्धा मनुष्य हरपून बसतो, अशा प्रकारचं व्यसन मी करणार नाही आणि धार्मिक कामामध्ये मी तत्पर राहील. धार्मिक कामात जो मनुष्य तत्पर असतो त्याचं नैतिक बल वाढत असतं आणि ज्याचं नैतिक बल वाढत असतं त्याचं दुःख कमी होत असतं आणि तो संपूर्ण सुखी होत असतो. हे सातवं मंगल उत्तम आहे.
1: चिंतन या कार्यक्रमात आत्ताच आपण भगवान गौतम बुद्धांची शिकवण याविषयी भदंत उपगुप्त महाथेव यांचे विचार ऐकलात. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रातकालीन प्रसारण सभा. आता सकाळचे 6:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम भक्ती संगीत. कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरात रवींद्र भट यांची भक्तीरचना. संगीत दिलं आहे कुमुद भट यांनी.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे, कार्यक्रम भक्ती संगीत. आता ऐकूयात शिवानंद पाटील यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत दिलं आहे प्रभाकर पंडित यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात बुद्ध रचना. स्वर आहे गोविंद माशाळकर आणि सहकाऱ्यांचं. गीत गौतम सुत्रावे, तर संगीत मधुकर पाठक यांचं.

आणि या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत आता मी समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:35 झालेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

यानंतर थोड्याच वेळात अर्थात 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात जनावरांचा उष्माघातापासून बचाव याविषयी घरगुती उपाय ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर अनुक्रमे सहक्षेपित करू. दिनविशेष सकाळी 6:55, 7:00 दभाले हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्र आम्ही सहक्षेपित करू.

आनंदरहस्य एक अलंकार हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सत्तावन्न चाळीस मिनिटांनी 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक डॉक्टर मुरहारी कुंभरगावे यांचं भाषण अहिल्या कामधेनू. 8:30 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तंबाखूचे सवय करी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. सहभाग राहुल आत्राम, राजश्री मिरजकर, शंकर नरवाडे आणि दिनेश गवडे. सादरकर्ते राहुल आत्राम. ही आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 या वेळेत राष्ट्रीय विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10 वाजता फोन फॉर माय शाळा श्रोत्यांच्या मंडळापासून फोन गीतांचा कार्यक्रम. श्रोत्यांनी संवाद साधलाय अनुराग पवळे आणि संचिता केळकर यांनी.

सकाळी 11 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधला संवाद, त्यानंतर लगेच या संवादाचा मराठी अनुवाद आम्ही दिल्ली केंद्रावरून आणि मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 12 ते 1 यावेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजेपासून राष्ट्रीय विद्यार्थी सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3 वाजता प्रादेशिक बातम्या

0: सायंकाळी 5:15 न्यू इंडिया समाचार, 5:30 युवानी, 7:00 प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष, 7:30 कीर्तन, 8:00 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा अर्थात मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:35 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर सहक्षेपित करू. 9:09 समाचार संध्या, 9 ते 10, 9 ते 11 वेळेत विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 11:00 राष्ट्रीय हिंदी समाचार, 11:05 राष्ट्रीय हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 11:10 संपन्न होईल रात्री 11:10. आताच आपण कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. हे आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आता ऐकूया जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार याविषयीचा कृषी सल्ला. उष्माघाताची लक्षणे दिसत नसल्यास उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी काही बाबीवर लक्ष द्यावे. उन्हाळ्यात जनावरांना जास्तीत जास्त हिरवा चारा आणि पुरेसे पाणी देणे हाच सर्वात

मोठा उपचार आहे. उन्हाळ्यात दुभत्या जनावरांना उष्णतेचा त्रास झाल्यास त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो, तर कामाच्या बैलांना वाढत्या तापमानामुळे थकवा आणि उष्माघाताचा धोका असतो. या दोन्हीसाठी विशेष व्यवस्थापन याप्रमाणे करावे. दुभत्या दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन. दुभत्या जनावरांच्या शरीराचे तापमान वाढले की त्यांची पचन शक्ती मंदावते, परिणामी फॅट आणि दूध दोन्ही कमी होते. खाद्य व्यवस्था

0: तापमान वाढले की त्यांची पचन शक्ती मंदावते, परिणामी फॅट आणि दूध दोन्ही कमी होते. खाद्य व्यवस्थापन: उन्हाळ्यात जनावरांना 60-70% हिरवा चारा आणि उरलेला कोरडा चारा द्यावा. पशुखाद्य देताना त्यात 10-15 ग्रॅम मीठ आणि खनिज मिश्रण आवर्जून मिसळावे. दुपारच्या वेळी जास्त प्रथिने असलेले खाद्य देणे टाळावे, कारण ते पचताना शरीरात अधिक उष्णता निर्माण होते. थंडावा देण्याच्या पद्धती: सकाळी 11 ते 3 वाजता जनावरांच्या अंगावर थंड पाणी टाकावे. गोठ्यात शक्य असल्यास मिस्ट फॅन किंवा फॉगर्स पाण्याचे तुषार उडविणारे यंत्र लावावेत. उन्हाळ्यात दूध काढण्याची वेळ पहाटे लवकर आणि संध्याकाळी उशिरा ठेवावी. कडक उन्हाच्या वेळी दूध काढल्यास जनावरांना ताण येतो. बैलांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन: शेतीची कामे करताना बैलांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसतो, त्याच्यासाठी काही बाबी महत्वाच्या आहेत. उष्णतेच्या काळात जनावरांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध असावे. कामाच्या वेळा: बैलांकडून कष्टाची कामे सकाळी 10 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 वाजल्यानंतर करून घ्यावीत. सकाळी 10 ते 4 या वेळेत त्यांना पूर्ण विश्रांती द्यावी. पाणी आणि गुळ: कामावरून आल्यावर बैलांना लगेच थंड पाणी पाजू नये, थोडा वेळ विश्रांती दिल्यानंतर गुळ आणि मिठाचे पाणी पाजावे, यामुळे त्यांचा थकवा लवकर दूर होतो. संरक्षण: बैलगाडी ओढताना किंवा नांगरणी करताना त्यांच्या डोक्यावर गोणपाटाचे ओले कापड ठेवल्यास त्यांना उन्हाचा तडाखा कमी बसतो.
1: आताच आपण कार्यक्रम ऐकलात कृषी सल्ला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरनं अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायाम सुद्धा यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओमकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओमकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओमकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रीट होतं, जे आपल्याला एन्झायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओमकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाच्या तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडून ही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाहीये किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाहीये, आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाहीये. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जातात असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्ट बरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे, त्यानंतर काउन्सिलर

0: ची मदत आपण घेऊ शकतो जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकोलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजण खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळी तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाईम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे.

0: कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालयं, रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लीनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लीनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. याउलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैवविघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी असं म्हणता येईल की बायो क्लिन्झर हा केवळ एक उत्पादन नसून तो एक विचार आहे, निसर्गाशी सुसंगत राहण्याचा, संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा. त्यामुळे या संकल्पनेचा स्वीकार करून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आणि श्रोते, आता थोड्याच वेळात
2: FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात दिनविशेष, पण तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिरात संदेश.
3: मुतखडात पियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड.
3: मोबाईल 94 23 13 87 89.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: टेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
2: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
1: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
2: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.

0: फसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: आई प्रतिष्ठान डोंगरकडा संचलित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय इंग्रजी माध्यम भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे विज्ञान इंग्रजी मराठी गणित सामाजिक शास्त्र या विषयासाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे। पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय भाटेगाव तालुका कळमनुरी येथे उपस्थित राहावे। अधिक माहितीसाठी संपर्क 88 88 00 80 81 आणि 96 73 64 50 19।
4: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
5: इयत्ता पहिली ते दहावी मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता पहिली ते बारावी मुलींसाठी प्रवेश चालू आहे।
4: संपर्क ओंकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड,
5: मोबाईल 98 90 29 87 26।

आता दिनविशेष सुरुवातीला सुविचार. सत्य कोणाला सांगावयाचे नसते तर ते सकृत्य करूनच सांगावे लागेल. दिनविशेष 1938 नाट्य समीक्षक विभा देशपांडे यांचा जन्मदिन. 1988 तंबाखू विरोधी दिन. 1990 नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्रदान. आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात दिनविशेष. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात धबाले हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल.
2: दातांचे रक्षण हे सुहास्याचे लक्षण. दंतरोग चिकित्सा आणि उपचाराचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोरमन फॅक्टरी एरिया, नांदेड.
1: श्रोतेहो, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूयात
3: दातांची काळजी याविषयी
1: डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती.
4: लहान मुलांचे दात, दात किडण्याची कारणे, लक्षणे व दातांचे आरोग्य. आपल्या तोंडात किती दात असतात हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. आपल्या तोंडात पक्के 32 दात असतात, त्याला परमनंट टीथ म्हणतात. लहान मुलांना 20 दात असतात, ज्याला आपण दुधाचे दात म्हणतो किंवा डेसिडिवस टीथ म्हणतो. लहान मूल जेव्हा 6 महिन्याचे असते तेव्हा त्याला दुधाचा पहिला दात येतो. वयाच्या 13 वर्षापर्यंत सर्व दूध दात येतात व पडतात व त्या ठिकाणी नवीन परमनंट दात येतात. दुधाचा पहिला दात तोंडात आल्यापासून तो ब्रश करणे आवश्यक असते. पिडो टूथब्रश मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हा ब्रश बाळाची आई स्वतःच्या बोटात घालून त्याने बाळांचे दात स्वच्छ करू शकते. ते शक्य नसल्यास कॉटनच्या कपड्याने दात स्वच्छ पुसून घ्यावेत. 3 ते 6 वर्षापासून शेंगदाण्याच्या दाण्याएवढी पेस्ट ब्रशवर घेऊन मुलांना दात घासण्यास सांगावे. लहान मुलांना मोठ्यांची पेस्ट वापरू नये. लहान मुलांच्या चेरियो, किडोडेंट अशा पेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. लहान बाळांचे दात किडण्याचे कारण म्हणजे बाळाला बाटलीने दूध पाजणे.

0: हे होय, बाटलीने दूध पिण्यामुळे बाळांचे दात किडतात. बाळ बाटली तोंडात घेऊन झोपते तेव्हा दुधातील साखर दातांना चिटकते व दात किडतात. याला नर्सिंग बॉटल केरीज असे म्हणतात. बाळाला स्तनपानच करावे, बाटलीने दूध पाजू नये. मुलाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत त्याला बाटलीने दूध न पिता कप किंवा ग्लासने दूध पिण्याची सवय लावावी. बाटलीने दूध पिण्यामुळे मुलांचे वरचे समोरचे दात व दाढा लवकर किडतात. आता हे दात किडू नयेत म्हणून काय करावे? तर प्रत्येक वेळेस बाळाला दूध पाजल्यानंतर बाळाचे दात व हिरड्या स्वच्छ मऊ कपड्याने पुसून घ्यावेत. पहिला दात तोंडात आला की तांदळाच्या दाण्या एवढ्या फ्लोराईड युक्त पेस्टने बाळाचे दात घासावेत. मुले दात घासताना पेस्ट खात तर नाहीत ना, याकडे लक्ष द्यावे. लहान मुलांचे दात किडण्याची कारणे म्हणजे अन्न पदार्थ जसे चॉकलेट्स, साखर, कुरकुरे, पोटॅटो चिप्स, ब्रेड, आईस्क्रीम, कॅन्डी, जाम, जेली, पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री, बेकरी आयटम्स, कुकीज, ज्युसेस, बिस्किट्स यापासून मुलांना दूर ठेवावे. अन्न पदार्थ जे दातांना किडण्यापासून वाचवतात ते म्हणजे शुगर फ्री च्युईंगम, फ्लोराईड युक्त अन्न पदार्थ, चीज, सफरचंद, शुगर फ्री ड्रिंक्स, दूध, ग्रीन टी, ब्लॅक टी, फायबरयुक्त फळे, भाज्या, दही. लहान मुलांचे दात दोन वेळेस ब्रश करावेत. दातांना चॉकलेटी कलरचा डाग दिसला की त्वरित डेंटिस्टकडे जाऊन त्यात फिलिंग करावी किंवा फ्लोराईड ऍप्लिकेशन करावे. दात जर जास्त किडून त्याची नस उघडी पडली असेल तर रूट कॅनाल व कॅप करावी. दातांना कीड लागून त्यात पू होऊन हिरडीला कणी येत असेल तर तो दात काढून घ्यावा. मार लागून दात हलत असेल तर त्याला स्प्लिंटिंग करावे. दात तुटला असेल तर त्याचे रूट कॅनाल करावे. काही काही बाळांना जन्मतःच दात असतो त्यामुळे त्याला आईचे दूध पिता येत नाही. तो दात अगदी मऊ असतो, तो डेंटिस्टकडे जाऊन त्वरित काढून घ्यावा. त्याला निओनेटल टूथ म्हणतात. मुलांचे दात मजबूत राहावेत यासाठी दूध, दही, अंडी, मासे, फ्रुट्स, कडधान्य, ड्राय फ्रुट्स, भाज्या, फळे यांचा आहारात समावेश करावा. काही मुलांना तोंडात बोट घालण्याची सवय असते, अंगठा चोखण्याचीही सवय असते. त्याला थंबसकिंग हॅबिट म्हणतात. त्यामुळे मुलांचे येणारे परमनंट दात उंच, बाहेर किंवा वेडेवाकडे येण्याची शक्यता असते. मुलांना डेंटिस्टकडे नेऊन थंबसकिंग हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्सेस लावून घ्यावेत. दुधाचा दात पडण्याआधीच जर दुसरा परमनंट दात तोंडात येत असेल तर दूध दात डॉक्टरकडे जाऊन काढून घ्यावा. नाहीतर येणारे नवीन पक्के दात वेडेवाकडे येण्याची शक्यता असते.
1: आताच आपण दातांची काळजी याविषयी
2: डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोर्बन फॅक्टरी एरिया, गोवर्धन घाट रोड, नांदेड.
3: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 999 1827.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:08 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम श्रोते आपण ऐकतात. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र प्रसारित होईल आमच्या केंद्रावरून. तत्पूर्वी ऐकूया

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची सात्विक चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार. आता सविस्तर बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन निर्णय आणि संविधान यांच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधी केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार.
0: दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी कालपासून आंतरवाली सराटी इथं सुरू केलेलं उपोषण मध्यरात्री स्थगित केलं. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मंत्री पाटील यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. दिलेल्या इशाऱ्यानुसार जरांगे हे रस्त्यालगत बाज टाकून भर उन्हात उपोषणाला बसले होते. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थांचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जातवैधता प्रमाणपत्र

0: पत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबतचा मसुदा सादर केला। येत्या मंगळवारपर्यंत शासन आदेश काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं। दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जालना हद्दीतल्या न्हावा परिसरात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही तरुणांनी भर उन्हात अर्धनग्न होऊन जरांगे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला, तर लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या पळशी इथं आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केलं आहे। हा नियम उद्या 1 जूनपासून 30 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल, असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चव्हाण काल 40 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देऊन निवृत्त झाले। नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। त्याच्यानंतर लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील। हा या मालिकेचा 134वा भाग असेल। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, एआयआर न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर प्रसिद्ध केला जाईल। केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या सीयूईटी यूजी मध्ये काल तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे। परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते। परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं संस्थेनं सांगितलं आहे। 11वी प्रवेशासाठी 10वीचं मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे। ही कागदपत्रं अजूनपर्यंत न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ती मिळाल्यावर लगेच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल। निर्धारित कालावधीत ही कागदपत्रं सादर न करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे।
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
0: पुणे भेसळयुक्त दारू प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभागातल्या 9 आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे। दरम्यान याच प्रकरणी मुंबईत भिवंडी इथल्या मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर काल धाड टाकून मिथेनॉलचा 5,929 किलो साठा जप्त करण्यात आला। पुणे प्रकरणातल्या दारूमध्ये वापरण्यात आलेलं मिथेनॉल याच कंपनीकडून पुरवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे। या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोहोचला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। मुंबई इथं भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निच्चांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आलं आहे। सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता, आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पाण्याच्या अंतिम प्रयोगशाळा चाचण्या होणार आहेत, त्यानंतर लवकरच शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा सुरू केला जाईल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागातल्या 8 आगारातील चालक, वाहक, यांत्रिक तसंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उद्या 1 जून रोजी प्रातिनिधिक स्वरूपात आगार पातळीवर सत्कार करण्यात येणार आहे। बीडच्या विभागीय कार्यालयात 25 वर्ष विना अपघात सेवा केल्याबद्दल 6 चालकांचा तसंच 260 दिवस विना अपघात सेवा करणाऱ्या 557 चालकांना रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे। लातूर जिल्ह्यातला पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असून अनावश्यक इंधनाची

0: अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या पेट्रोल पंप संघटनेचे पदाधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पेट्रोलियम कंपन्यांनी जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही अशी ग्वाही दिली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी काल गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. बकरी ईदच्या अनुषंगानं शहरात कत्तल करण्याच्या उद्देशानं मोठ्या प्रमाणावर गोवंश डांबून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यात वनाच्छादित आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी म्हटलं आहे. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्याच्या अनुषंगानं झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सात्विक चिराग जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा 21-19 21-18 असा सरळ 2 गेममध्ये पराभव केला. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांचं आव्हान संपुष्टात आलं. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगर इथं नालेसफाईचं काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याबद्दल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अनिल मक्रिये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नालेसफाई कामांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्यात आला असला तरी तो अद्याप पोचवण्यात आलेला नसल्याचं दिसून आलं. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 45.7 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 41.9 सेल्सिअस, बीड 41.5, छत्रपती संभाजीनगर इथं 39.9 तर धाराशिव इथं 39.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. आणि आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूयात काही व्यावसायिक जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: आई प्रतिष्ठान डोंगरकडा संचलित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय इंग्रजी माध्यम भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे विज्ञान इंग्रजी मराठी गणित सामाजिक शास्त्र या विषयासाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी

0: सकाळी 10 वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय भाटेगाव तालुका कळमनुरी येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 88 88 00 80 81 आणि 96 73 64 50 19.
1: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
2: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
1: संपर्क ओमकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
2: मोबाईल 98 90 29 87 26.
3: मुठ्यात मुठखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड.
3: मोबाईल 94 23 13 87 89.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आता मी सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो. सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी
3: अभिजात मराठी.

0: आएगी।
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली।
2: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत। यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते। मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1-5 यांची माहिती घेतली। आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6-10 याविषयी जाणून घेणार आहोत। गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।

0: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
1: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6-10 हे कशा बाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
0: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6-10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
1: बरोबर.
0: जवळजवळ 100-100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6-10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युइसबर्ग, भूगोलाची नोंद आहे. तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे, तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 ला प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे. तिथून ते पहलवी साहित्य आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे. इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे, स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे. तर हा खंड आहे तो 1981 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6-10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
1: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6-10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
0: आता आपण ओळीनं पाहायला गेलो तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सर एर्नस्ट बोरिस पासून नोंद सुरू होतात. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशा प्रकारे असते जसं अलंकार आहेत वगैरे याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार. तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्तता पूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
1: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
0: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 ला हा खंड प्रकाशित झाला होता पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
1: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे.
0: त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवळांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
1: मॅडम, आता तुम्ही 7व्या खंडाचं सांगितलं, असंच 8व्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
0: 8व्या खंडातील सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू

0: त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या. त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षक आपण घेतलेली आहेत. आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा, या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत, म्हणजे 1977 हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव, आणि त्याने जे काही कार्य केले आहे, त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे, नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याचे कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतात त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना, जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या 8व्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
1: अच्छा, आणि 9व्या खंडातल्या महत्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
0: 9व्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो. पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्द शास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्राची ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पतीशास्त्राची आहे. पौन पेरुई अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण 9व्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
1: शेवटचा 10वा खंड,
0: 10वा खंड याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत, म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचा वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे. पशुवैद्यकासंदर्भातल्या नोंदी आहेत, म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असं एक आजार आहे, फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत, उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
1: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करणं अपेक्षित असतं?
0: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरियोसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे. जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे, त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ती आपल्याला तिथेच कळते. म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्णराव, म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला, मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे. किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यातला पतंग असतो, उडवणारा तो येतो,
1: आकाशात उडतो.
0: पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग 1, पतंग 2, पतंग 3 अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग 1 म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येते की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग 2 कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग 3 आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वुड ट्री म्हणजेच वनस्पती विज्ञानातली ती नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे 1, 2, 3 असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
1: हा, म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते, किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते.

0: आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला पाहिजे.
1: मराठी विश्वकोशाचे 21 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर marathiviswakosh.org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्हे देखील पाहायला मिळतील, किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्चमध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचारविनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
0: आज मराठी विश्वकोश खंड 6-10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा, aplimarathi210@gmail.com aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफ एम बँड 101 मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार.
2: मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुंदर हास्य एक अलंकार.
3: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
4: रसिक श्रोत्यांनो नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा नेर्लेवाड सुंदर हास्य एक अलंकार ह्या आपल्या नेहमीच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सुंदर हास्यासाठी दातांचं असणं पण आवश्यक आहे ना, नाही का? जेव्हा एखाद्या व्यक्ती काही कारणास्तव आपला दात गमावतो अथवा तो दात काढावा लागतो तेव्हा हा प्रश्न नेहमी सतावतो की गमावलेला दात परत कसा मिळवणार, दात गमावल्यामुळे झालेली पोकळी कशी भरणार. तर आपल्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी डॉक्टर सागर मापारे सर आपल्याशी हितगुज करणार आहेत.
5: नमस्कार श्रोते,
4: सर कृपया आम्हाला सांगा की कोणकोणत्या कारणास्तव दात गमवावा किंवा काढावा लागू शकतो.
5: हे जे विषय आहे की बाबा दातामध्ये जी पोकळी असते आणि बऱ्याचदा ती नॅचरल पण असते, काही काही लोकांमध्ये गॅप पण असतात, काही काही लोकांमध्ये एकदम छान दात असतात आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नसतो. आणि एखाद्या दिवशी एखादा प्रॉब्लेम असा घडतो, ऍक्सिडेंट होतो, कोणाच्या दाताला मार लागतो अथवा एखादा किडका दात असतो आणि सडनली तो फ्रॅक्चर होतो किंवा तो आपल्याला डेंटिस्टकडे जाऊन काढावा लागतो. आणि अशा वेळेस मात्र मग समस्या होऊन जाते की आतापर्यंत आपल्या तोंडामध्ये जेवढे दात आहेत तिथं कुठेही गॅप नसतो आणि एकाएक तो गॅप हा तयार होतो. तो गॅप जो आहे तो बऱ्याच पेशंटला तो काही आवडत नाही, कारण समोरचा दात जर एखादा तुटला अथवा तो दात पूर्णच निघून गेला तर ती जी काही जागा निर्माण होते तर ती पोकळी त्याचं स्माईल पूर्णताही खराब करत असते. आणि एक गोष्ट आहे की ती म्हणजे ऍक्सिडेंटल, दुसरं आहे की नॅचरल काय तर कीड लागून, अशा दोन गोष्टींमुळे दातामध्ये पोकळी निर्माण होण्याची शक्यता असते. तर आपण हे जे काही कारण आहे त्याला थोडंसं अवॉइड करता आलं तर त्याला शक्यतो अवॉइड करायचं. म्हणजे ऍक्सिडेंटली जर एखादे दात पुढे असतील आणि जर दात पुढे असतील तर त्याचा ऍक्सिडेंट होऊन त्याला मार लागून त्या ठिकाणी जो गॅप आहे

तो गॅप आपल्याला व्हायची शक्यता जास्त आहे, कारण तुम्हाला मार लागायची शक्यता पण जास्त आहे की नाही, कारण तुम्हाला तुमचे दात नेहमीच पुढे आहेत, त्यामुळे तो मार लागायची शक्यता वाढत असते. त्याचप्रकारे जर एखादा किडका दात आहे, तो वेळेवरच आपण जर त्याच्यावर काही इलाज केला नाही, तर मग मात्र त्या ठिकाणी ती कीड खोलवर जाऊन कधी कधी तो दात हा काढायची वेळ येते, किंवा ती पोकळ झालेला असतो दात मधून, तो कधी कधी आपण कडक पदार्थ खाल्ला दात ब्रेक पण होतो आणि मग त्या ठिकाणी पोकळी ही निर्माण होते. तर मेजर हे दोन कारण आहेत, एक तर कीड लागून दात काढायला लागणे अथवा एखाद्या वेळी ॲक्सिडेंटली आपला दात जाणे. आणि अजून एक वेगळा विषय सुद्धा आहे याच्यामध्ये, की काही काही लोकांना हिरड्याचा विकार असतो आणि त्याच्यामध्ये दातावर जी हिरड्याची जी पकड आहे तर ती काही इन्फेक्शन्समुळे काही कारणांमुळे ही सैल पडते आणि त्यावेळेस सुद्धा दात काढायची वेळ येते, किंवा दात आपोआपच हलू लागतात आणि नंतर दात हे पडून जातात. काही काही लोकांमध्ये कर्करोग सुद्धा होतो, मग कर्करोगामध्ये जेव्हा ऑपरेशन होतात तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला दात हे काढावं लागत असतात आणि त्यावेळेस जेव्हा दात काढतात तर ती पोकळी ही निर्माण होते. असे दाताला मार लागून अथवा काही कॅन्सर आहे किंवा काही आपल्याला आम्ही सिस्टिक लिजन्स आहेत, काही पेरिओडोंटल प्रॉब्लेम

0: कर्करोग सुद्धा होतो. मग कर्करोगामध्ये जेव्हा ऑपरेशन होतात तर त्यावेळी सुद्धा आपल्याला दात हे काढावं लागत असतात, आणि त्यावेळी जेव्हा दातं काढतात तर ती पोकळी ही निर्माण होते. असे हे दाताला मार लागून अथवा काही कॅन्सर आहे किंवा काही आपल्याला आम्ही सिस्टिक लिजन्स आहेत, काही पेरिडोंटल प्रॉब्लेम्स आहेत, मार लागणं आहे, अशा वेगळ्या कारणामुळे दातामध्ये पोकळी ही निर्माण होऊ शकते.
1: तर सर, गमावलेला दात परत मिळवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी नवीन कृत्रिम दाताचे प्रत्यारोपण करण्यासाठी कोणकोणत्या उपचार पद्धती असतात व त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या.
0: यामध्ये कसं आहे की एक वाईड रेंज आहे, म्हणजे खूप सारे प्रकार आहेत की ज्याच्यामुळे आपण कृत्रिम दात हा रोपण करू शकतो. त्याच्यामध्ये काळगाल्याचा दातही आपण बसू शकतो अथवा फिक्स दातही बसू शकतो. आणि आजकाल फिक्स दातामध्ये इम्प्लांट नावाचा एक प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये डायरेक्ट स्क्रू हा आपल्या जबड्यामध्ये आपण अटॅच करतो आणि त्या स्क्रूवर डायरेक्ट आपण हा दात बसवत असतो. तर अशा प्रकारे दोन तीन प्रकारे आपण दात हा बसवू शकत असतो. तर त्यामध्ये जर कवळी बसवायची असेल तर आजकाल फिक्स कवळी पण बसवता येते, ती पण इम्प्लांटच्या सहाय्याने कायमस्वरूपी, म्हणजे काढा घालायची तुम्हाला जी आहे ना म्हणतो आपण झंझट, ती झंझटच राहणार नाहीये. तर तुम्ही आरामात एकदा लावली कवळी की तीच कवळी आरामात आयुष्यभरासाठी वापरू शकता. तर फिक्स दात बसवण्याकडे आजकालच्या रुग्णांचा कल हा जास्त असतो. काढघाल्याचे दात सुद्धा जर पेशंटची परिस्थिती जर थोडीशी फायनान्शियली वीक आहे तर काढघाल्याचा दात हा स्वस्त मिळत असतो आणि सहजरित्या एका दिवसामध्ये तयार करून सुद्धा पेशंटला देता येऊ शकत असतो. तर काही रुग्णांना आपण तो पण दात हा देत असतो. आणि जर फिक्सच लावायचा असेल तर फिक्स दातामध्ये मग सिरॅमिकचा दात आहे, चांदीचा दात आहे, त्याच्यामध्ये झिरकुनियाचा दात आहे. तर आजूबाजूच्या दाताच्या सहाय्याने, म्हणजे आजूबाजूच्या दाताचा सपोर्ट घ्यायचा आणि मग दात बसवायचा. तर याला आपण काय म्हणतो, फिक्स पार्शियल डेंचर, म्हणजे एकदा लावलं की ते फिक्सच असतं, मात्र आजूबाजूच्या दाताचा सपोर्ट घ्यावा लागतो आणि त्याची पण रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागते. रूट कॅनल ट्रीटमेंट करून सपोर्ट घेऊन मग दात बसवला जातो. तर हा झाला एपीडीचा प्रकार, म्हणजे फिक्सच राहणार मात्र आजूबाजूच्या दाताचा सपोर्ट घेऊन फिक्स राहणार. आणि दुसरा एक प्रकार आहे की आजूबाजूच्या दाताचा सपोर्टच घ्यायचा नाही आणि दात फिक्सच बसवायचा आहे, तर मग मात्र आपल्याला इम्प्लांट शिवाय तरुण उपाय नसतो. म्हणजे इम्प्लांट लावा लागेल. इम्प्लांट म्हणजे काय, एक स्क्रू असतो टायटॅनियमचा, तो आपण आपल्या जबड्यामध्ये फिक्स करतो आणि त्या फिक्स झालेल्या स्क्रूवर नंतर आपण दात बसवतो. तर हा इम्प्लांट सपोर्टेड दात असतो, त्याची लॉन्गेटिव्हिटी म्हणजे आयुष्यमान जास्त असतं आणि त्याच्यावर तुम्ही काही पदार्थ खाऊ शकता आणि त्याचं जे अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये खूप काळ तो इम्प्लांट हा चालत असतो आणि त्याच्या कंप्लेंट्स पण ह्या अतिशय कमी असतात. मात्र सद्यस्थितीमध्ये हे शास्त्र नवीन असल्यामुळे थोडासा हा नॉर्मल जी दात बसवण्याची पद्धती आहे त्यापेक्षा थोडासा महागडा प्रकार आहे. हा आपल्या मापारा डेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टर लाईन तसंच आनंदनगर शाखा या दोन्ही ठिकाणी ही जी नवीन टेक्निक जी आहे दात बसवण्याची इम्प्लांट, तर ही उपलब्ध आहे. कायमस्वरूपी फिक्स असा दात आपल्याला बसवता येऊ शकतो, त्याचप्रकारे फिक्स अशी कवळी पण बसवता येऊ शकते. आणि या दोन्ही गोष्टी आपल्या दोन्ही शाखेवर, म्हणजे मापारा डेंटल हॉस्पिटल डॉक्टर लाईन मुख्य शाखा आणि आनंदनगर शाखा राजमॉल येथील, या दोन्ही ठिकाणी होतंय. आणि यासाठी जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर मी मापारा डेंटल हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक आपण सांगू इच्छितो, तो आहे 99231353. परत एकदा सर्व रसिक श्रोत्यांसाठी मी नंबर सांगतो आहे, 99231353953. तर ज्या रुग्णांना आपला दात हा फिक्स करायचा आहे, कायमस्वरूपीच दात बसवायचा आहे, त्यांनी आमच्या दोन्ही शाखेवर संपर्क करू शकता. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून आणि विज्ञानाचा वापर करून फिक्स आणि कायमस्वरूपी दात हा बसवू शकतो.
1: तर सर, ही वेळ येऊच नये किंवा दात गमवावा लागू नये यासाठी कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे?
0: हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला दातामध्ये गॅपच होऊ नये, म्हणजे दात गमवायची वेळच येऊ नये, म्हणजे तो मग मार लागलेला असो अथवा किडलेली दाताची जी लागण आहे, किडीची लागण होऊन दात काढायची वेळ येऊ नये अथवा हिरडीचा काही आजार होऊ नये. आणि त्या हिरडीच्या आजारामुळे मग एखादा आपल्याला जे काही ब्लिडिंग होते, हिरड्यामध्ये ब्लिडिंग होणे, हिरड्यामध्ये पू तयार होणे आणि शेवटी दात गमवायची वेळ येणे, असं काही घडू नये. म्हणून आपण नेहमीच जे म्हणतो आमच्या भाषेमध्ये ओरल प्रोफिलॅक्सिस, म्हणजे आपण नेहमीच दाताची काळजी ही घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये म्हणतो ना की हर किसी की जिंदगी में एक शख्स ऐसा होता है जिसकी जगह कोई भी नहीं ले सकता, तो आपका दात भी ऐसा होता है. मी आतापर्यंत तुम्हाला म्हणलं ना की बाबा तुम्ही चांदीचा दात बसवा, तुम्ही झिरकोनियाचा दात बसवा, सिरॅमिक बसवा, इम्प्लांट बसवा, मात्र तुमचा जो नॅचरल दात आहे त्या नॅचरल दाताला कशाची तोड नाही आहे, तो सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात छान आहे. तर तोच कसा टिकवावा यासाठी आपल्या स्वतःला आपली काळजी घ्यायची आहे. आणि त्याकरिता आपल्याला जे सकाळचं जे मुख मार्जन आहे, म्हणजे तुम्ही जे काही पेस्ट वापरता, त्याच्यानंतर माउथवॉश वापरता, हिरड्याला लावण्यासाठी जर आपण गम मसाजिंग क्रीमचा वापर करत आहात, आणि आपला जो काही डेंटिस्ट आहे तुमच्या परिसरातील, असं नाही की मापारे डेंटल हॉस्पिटलवरच तुम्ही यावं, जिथे कुठे असेल तिथे त्याच्या संपर्कात राहा तुम्ही आणि नेहमी तुम्ही दाखवत राहा माझ्या दाताची सर काय परिस्थिती आहे, मला थोडासा तोंडाचा वास वाटतो आहे, लगेच भेटा. एखादा दात किडलेला आहे, त्या किडलेला दात थोडासाच किडलेला असेल तर ताबडतोब त्याची मग रूट कॅनल करून घेणे अथवा अथवा त्या चांदी भरणे अथवा सिमेंट भरणे आणि त्या दाताला रिस्टोअर करणे आणि त्या दाताचा वापर हा जास्तीत जास्त काळ आपल्या आयुष्यामध्ये करून घेणे, तर याच्याकडे आपला कल असायला पाहिजे, न की एकदमच प्रॉब्लेम आला की मग दाताच्या डॉक्टरची आठवण काढणे.

0: डे टू डे रुटीनमध्ये जसं तुम्ही शरीराची काळजी घेता, व्यायाम वगैरे करता, त्याचप्रकारे तुम्हाला दाताची पण काळजी ही डे टू डे रुटीनमध्ये ही घेतली पाहिजे. म्हणजे वेळच येणार नाही, कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आम्ही जे काही दात बसवतो ते कृत्रिम आहेत. नॅचरल काय, हा तुमच्या तोंडातील दात आहे, तर तो नॅचरल दात गेल्यानंतर मग आम्ही तुम्हाला पर्याय सुचवत काय ते. मग ही वेळच येऊ नये म्हणून सर्वात उत्तम मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या दाताची डे टू डे काळजी घ्या आणि डेंटिस्ट लोकांकडे जाऊन दर 6 महिन्याला चेकअप करा, दात साफ करून ठेवत जा. म्हणजे दाताच्या डॉक्टरकडे जा, त्याच्याकडे स्केलिंग करतात, म्हणजे जे अल्ट्रासॉनिक मशीन असते आणि त्याच्याद्वारे ते दात साफ करतात, आणि त्यामुळे जर कुठं काही कीटन बसलेलं आहे, घाण आहे, स्वच्छताही चांगल्या रीतीनं केल्या जाऊ शकते. आणि त्याचवेळी जर हिरडीमध्ये काही आजार असेल, आपण सगळ्यात दुर्लक्षित कोणती गोष्ट करतो, हिरड्यामधून येणार रक्त, जर आपल्या ब्रशला रक्त लागत आहे दात साफ करताना, अथवा थुंकल्यावर आपल्या म्हणजे पेस्ट सहित ते रक्त आपल्या बेसिनमध्ये आपल्याला दिसत आहे, तर ती वेळीच ते इंडिकेशन आहे की भविष्यामध्ये आपल्याला दात गमवायची वेळ ही येऊ शकते हिरडीच्या आजारामुळे. तर हिरडी विकार तज्ज्ञ हा एक वेगळा तज्ज्ञ डॉक्टर असतो, हा दाताच्या डॉक्टरांकडे काही लोकांकडे व्हिजिटिंग असतो. आमच्या इथं जवळजवळ परमनंटच ते डॉक्टर असतात आणि ते बघत असतात नेहमी की बाबा याला काही हिरडीचा आधार तर झाला नाही, आणि मग त्या जर झाला असेल तर त्यावर मग ताबडतोब उपचार देखील केला जाऊ शकतो. तर यामध्ये वेगवेगळे आयाम आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो दात गमवणार आहात तो त्याच्यापासून आपल्या दाताला वाचू शकता आणि आपले जे काही दात आहेत त्यांना खूप काळापर्यंत आपण वापरू शकता. कारण शेवटी तुमच्या जीवनामध्ये तुमचं जे काही डे टू डे ऍक्टिव्हिटी आहे, सगळ्यात महत्वाचं काय जेवण आहे, तुमचं खानपान आहे, तुमचं स्माईल आहे, तुमचे दात जर निरोगी असतील तर हे नक्कीच तुम्हाला चांगला आयुष्यमान देणार आहे. कारण असं म्हणलं जातं की निरोगी दात आणि एकदम आरोग्यमय असं स्माईल असेल आपलं तर आपलं सर्वच जे काही आरोग्य आहे ते चांगलं आहे. म्हणजे निरोगी शरीराचा निरोगी दात हा एक प्रकारे आरसा असतो, म्हणजे एक चांगलं दात ज्याचे आहे त्याला शक्यतो काही आजार होत नाहीत. त्यामुळे तुम्ही आपल्या दाताची व्यवस्थित काळजी घ्या आणि जर काही प्रॉब्लेम आलाच तर आम्ही डॉक्टर मापारे हॉस्पिटल जे आहे आमचं, तर मापारे डेंटल हॉस्पिटलची सर्व टीम आपल्या सेवेमध्ये नेहमी कार्यरतच आहे. आम्ही आपल्या संपर्क साधतो आकाशवाणीच्या माध्यमातून, आपणही आमच्याशी संपर्क साधू शकता. परत एकदा सर्व रसिक श्रोत्यांकरिता मी मापारे डेंटल हॉस्पिटलचा नंबर आपल्या सोबत मी शेअर करत आहे. तर संपर्क क्रमांक आहे 99231353. दाताची कशी काळजी घ्यावी, जर दातामध्ये गॅप आला किंवा काही एखादा दात गळून पडला अथवा परत कृत्रिम दात बसवायचा आहे तर त्याबद्दल थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न सर्व रसिक श्रोत्यांना केलेला आहे. तो आपण अतिशय नीट आणि शांतपणे ऐकून घेतला, तर सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच थांबवतो. धन्यवाद श्रोते.
1: तसं पण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला तर सुंदर हसे एक अलंकार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: आई प्रतिष्ठान डोंगरकडा संचलित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, इंग्रजी माध्यम, भाटेगाव तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथे विज्ञान, इंग्रजी, मराठी, गणित, सामाजिक शास्त्र या विषयासाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय भाटेगाव तालुका कळमनुरी येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 88 88 00 80 81 आणि 96 73

0: 69
1: तेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव।
2: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी।
1: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026। आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार।
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड।
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।
4: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
5: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे।
4: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड।
5: मोबाईल 98909987726।
6: मुळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार।
7: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड।
6: मोबाईल 94 23 13 89।
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।
1: तेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव।
2: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी।
1: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026। आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार।
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड।
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
8: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
9: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
8: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
9: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।

अद्वैतात जीवनचंद्र रामानुजी यांच्या स्वरात डॉक्टर सतीश गायकवाड यांची भावरचना, संगीत यशपाल मुंबारकर यांचं.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतील बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आणि त्या दिवशी सुभेदार मल्हारराव होळकर माळव्यामध्ये कारभार पाहू लागले. अहिल्यादेवीच्या सासूबाई गौतमाबाई यांना त्यांच्या खाजगीची जहागिरी म्हणून श्रीमंत पेशव्यांनी 2,63,000 रुपयाची इंदोर भागामध्ये काही भाग दिला होता. त्यामध्ये हर्सोल, सावेर, बडलोई, देपालपूर, हातोड, महतपूर, जागोटी यासारखे काही भूभाग होता. तसेच दक्षिणेतील काही भाग म्हणजे चांदवड असेल, कोरेगाव असेल, मोगलाईकडील भाग असेल, बरहुकुम असेल, या भागामध्ये सुद्धा त्यांना वैयक्तिक उत्पन्नासाठी खासगी भाग म्हणून दिला होता. यावरून आपल्या असे लक्षात येईल की होळकरांच्या कुटुंबावर पेशव्यांचा अधिक विश्वास निर्माण झाला होता. अहिल्यादेवीच्या अंगी असणारी अलौकिक बुद्धिमत्ता, चातुर्य, तत्परता, राज्यकारभार, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, शस्त्रविद्या, आर्थिक व्यवहार, पत्रव्यवहार, सलोका, समझोता, तह, रयतेचे प्रश्न जाणून घेणे, राजकीय वाटाघाटी करणे यासारख्या अनेक विषयात अहिल्यादेवींना ज्ञान अवगत झाले होते. सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपले पुत्र खंडेरावाप्रमाणेच अहिल्यादेवींना प्रत्येक विषयामध्ये तरबेज घडवण्याचे ठरवले होते. त्यांना ज्ञान मिळण्यासाठी अनेक विषयाचे तज्ज्ञ शिक्षकाची नियुक्ती केली होती. जसे भाषाज्ञान असेल, प्रत्यक्ष त्यांना चार भाषेचे लिखाण वाचन हे चांगल्या पद्धतीने जमत होते. गणित आहे, भूगोल, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र यासारख्या विषयात त्या पारंगत झाल्या होत्या. अहिल्यादेवींना यापुढे जाऊन शस्त्र चालवणे, युद्धनीती, घोडेस्वारी करणे, भालाफेक करणे, तलवारबाजी, तोफगोळा चालवणे, तोफा निर्मिती करणे, हत्यारे निर्मिती करणे, घोडे खरेदी करणे, दांडपट्टा फिरवणे, सैन्याची भरती करणे यासारख्या अनेक विषयांमध्ये अहिल्यादेवीचा जम बसला होता. यापुढे जाऊन रामायण, महाभारत, धर्मग्रंथ, पुराणे वाचून झाली होती. सक्षम राज्य बनवण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभाग, परगणे, सुभे, गावाचा सखोल अभ्यास सुद्धा त्यांनी करून घेतला होता. जनतेच्या विविध समस्या तंटे न्यायनिवाडा करणे, तहाची बोलणी करणे, कारकुनाचा हिशोब पाहणे, फडणवीसीतील कामाची तपासणी करणे, सरदारास आदेश देणे, ताजी फौज बनविणे, गोळा बारूद तयार करणे, तोफा व हत्यारे निर्मिती करणे हे मल्हारराव होळकरांनी ज्यावेळेस मोहिमेवर असतील तर त्यावेळेस पूर्ण कारभार सुद्धा अहिल्यादेवी होळकर पाहू लागल्या होत्या. सुनबाई अहिल्याच्याच रूपाने आपल्याला खूप चांगली संधी निर्माण झाली, काम करण्यास वाव मिळाला असे मल्हारराव होळकरांना वाटू लागले आणि ते म्हणूनही दाखवत असत, अहिल्याच्या विश्वासावर आम्ही आमची तलवार गाजवतो. म्हणजे यावरून अहिल्यादेवी होळकरांचा आणि सुभेदार मल्हारराव होळकरांचा विचाराची एक वाक्यता आपल्या लक्षात येते. पेशव्यांनी रत्न पारखावे त्या पद्धतीने मल्हारराव होळकर, रानोजी शिंदे या वीर रत्नांची निवड केली आणि यासाठी अहिल्यादेवी होळकरांना खूप मोठी संधी निर्माण झाली होती. बहुआयामी हिरा सापडावा त्या पद्धतीने माळवा प्रांताच्या विकासासाठी अहिल्यादेवी कार्य तत्पर असत. सुभेदार मल्हारराव होळकरांच्या तलवारीला चांगली धार आली होती. अनेक मोहिमा फत्ते होत होत्या. जहागिरीचा विस्तार झाला होता. राजकीय दबदबा निर्माण झाला होता. या पद्धतीने मल्हारराव होळकरांनी आपले काम पुढे चालू ठेवले होते. मल्हारराव होळकर सासू गौतमाबाई, द्वारकाबाई, हरकोबाई यांना समजू लागले. खंडेरावा बरोबरच अहिल्यादेवी ह्या सुद्धा युद्ध पारंगत झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर खंडेराव होळकर हे तलवारबाजीमध्ये निपुण झाले होते. अहिल्यादेवीच्या 20व्या वर्षी म्हणजे 1 डिसेंबर 1745 रोजी मालेरावच्या रूपाने पुत्रप्राप्ती झाली. पुढे 3 वर्षांनंतर 14 ऑगस्ट 1748 रोजी कन्यारत्नाच्या रूपाने मुक्ताबाईचा जन्म झाला. सन 1754 पेशव्यांनी उत्तर दिग्विजयाची मोहीम आखली. रघुनाथराव पेशवे बरोबर शिंदे, होळकर, दाभाडे, बुंदेले, पवार यांच्या फौजा मिळाल्या. सुमारे 1,00,000 सैनिक उत्तर मोहिमेच्या फत्ते करण्यासाठी निघाले होते. दरम्यानच्या काळामध्ये राजस्थानातील कुंभेरीच्या किल्ल्यावर जाट राजा प्रामुख्याने सूरजमल जाट हा राज्य करत होता. सुभेदार मल्हाररावांच्या फौजा जयाजी शिंदे, विठ्ठल शिवदेव, अंताजी मानकेश्वर, गोविंदराव बोंदेले, यशवंतराव पवार यांनी कुंभेरीला घेरले. परंतु 4 महिने उलटले तरीही जाट काही शरण येत नव्हता. 17 मार्च 1754 रोजी सरदार खंडेराव होळकर त्वेषाने कुंभेरीवर चाल करून जात असताना सूरजमल जाटाची वाट लावायची असे ते ठरवले होते. परंतु सूरजमल जाट मारला जाण्याऐवजी सूरजमल जाटाकडून च्या किल्ल्यातून तोफेच्या गोळ्याने खंडेराव होळकर वयाच्या 31व्या वर्षी वीरगतीस पावले. खंडेराव रणांगणात वीरगती

ती झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अहिल्यादेवींना वयाच्या 28व्या वर्षी वैधव्य प्राप्त झाले. मूल मालेराव, मुलगी मुक्ता अहिल्यादेवीच्या पायाशी लोटांगण घालू लागल्या. आई म्हणून हंबरडा फोडू लागल्या. अहिल्यादेवी सती जाण्यास तयार झाल्या. ही बातमी मल्हारराव होळकरांना समजली. त्यावेळेस मल्हारराव होळकर पुढे सरसावले. ते म्हणाले, पोरी कसला पतिव्रता धर्म घेऊन बसलीस? तू पोथ्या वाचते, पुराण वाचते, धर्मग्रंथ वाचते. तुला चांगलं माहीत आहे की राजा जनक मरण पावल्यावर त्याच्या तिन्ही राण्या यापैकी कोणीही सती गेले नाही. त्याचबरोबर अभिमन्यू रणात पडल्यावर त्याच्या तिन्ही राण्यापैकी कोणी सती गेले का? अभिमन्यू रणात पडल्यावर उत्तरा सती गेली का? तसेच शहाजी महाराज गेल्यावर मातोश्री आऊसाहेब सती चालल्या असताना छत्रपती शिवाजीराजांनी त्यांना मागे आणले नाही का? अगं तू सती गेलीस तर या प्रजेची मुलाबाळांची काळजी कोण करेल? तू आहेस तर माझा खंडू आहे. अहिल्या सती गेली असेल मी म्हणेल. अहिल्यादेवी विचार करून म्हणाल्या, ठीक आहे, चला आज अहिल्या गेली मी तुमचा लोक खंडू जिवंत आहे असे समजा. यावरून अहिल्यादेवी सती जाण्याचे टाळले. कारण या ठिकाणी सतीचा धर्म पाळण्यापेक्षा सद्य परिस्थितीत असलेली जनता जनार्दन यांचे संरक्षण करणे, त्याची काळजी घेणे हे कर्तव्य अहिल्यादेवीच्या ठाई महत्वाचे होते. थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांच्या स्वराज्याच्या सेवेत व्यस्त असत. ते अनेक मोहिमांवर जात असत. आता अहिल्यादेवी ह्या होळकरांच्या राज्याच्या खऱ्या शासक बनल्या. अहिल्यादेवी यास कुशल प्रशासक म्हणून प्रसिद्धी मिळाली. पेशव्यांचे आणि छत्रपतींचे सुद्धा त्यांच्यावर विश्वास संपादन करण्याचे झाले होते. पती निधनानंतर अहिल्यादेवीने एका हातात महादेवाची पिंड, दुसऱ्या हातात तलवार, म्हणजे एका हातात शास्त्र आणि एका हातात शस्त्र जरी घेऊन हे धर्माचा उद्धार करणे, त्याचबरोबर राज्याची तिजोरी हे जनतेसाठी मोकळी केली, त्याचबरोबर राज्यामध्ये अनिष्ट रूढी परंपरा यांचा बिमोड केला, पुन्हा धर्म पुन्हा जिवंत करण्यासाठी केदारनाथ पासून ते रामेश्वर पर्यंत सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवी म्हणजे एक असाधारण व्यक्तिमत्व होते, ज्यामध्ये थोडा सुद्धा अहंकार नाही, ज्यामध्ये धार्मिकता आहे परंतु असहिष्णुता नाही, ज्यामध्ये खूप परंपरावादी विचार आहेत परंतु आपली प्रजा सुखी राहिली पाहिजे हे त्यासाठी प्राधान्य देत असत. आणि निर्बंधित शक्तीचा प्रयोग केवळ अत्यंत विनम्रपणे करत असत. आणि त्यांच्यावर नैतिकतेचे नियंत्रण होते. या जनतेच्या समस्यांसाठी दरबारात विचार घेत असत. छोटेसे इंदोर गाव हे समृद्ध नगर बनवण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. राज्यात शांती, समृद्धी, सुख हे मिळवून देण्याचा त्यांनी वसाहती घेतला होता. त्या कालावधीत हिंदुस्थानचा अनेक भाग अनेक संकटांनी पिचला होता. परंतु आश्चर्य असे की माळवा प्रांतात अहिल्यादेवीने अनेक संकट परतून लावली. अहिल्यादेवी म्हणजे पूज्य माता आणि राजनीतिज्ञ होत्या. इतिहासातील व्यक्ती, घटना याचे साक्षीदार जरी आपण नसलो तरीही काही ऐतिहासिक पत्रे, कागदपत्रे, दस्तऐवज आपल्या भाषेतील किंवा इतर भाषेतील बखरी, अखबार, तखारिखा, सनदी, फरमाने, आत्मव्रत, दप्तरे, रुमाल, कोरीव लेख या काळात घडविलेले शिल्पे, वास्तू, गडकोट, मंदिरे, राजेरजवाडे, घाट, स्तंभ इत्यादी कितीतरी पुरावे आपल्या समोर आहेत. त्यांच्या सहाय्याने आपण आपल्या मनात इतिहासातील महत्वाच्या व्यक्ती व लाक्षणिक वास्तव यांचा अभ्यास करीत असतो. उपलब्ध प्रमाणाच्या आधारे ऐतिहासिक वास्तवाचा शोध घेणारा इतिहास लिहिला जातो. यावरून अहिल्यादेवीच्या जीवन कार्याचा आढावा आपल्याला घेता येईल. त्यामध्ये मर्यादित राज्य न करता त्यांनी भारत खंडातील लोकोपयोगी पशु, पक्षी, पर्यावरण पूरक आजरामर कार्य आपल्याला पाहावयास मिळते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपाय म्हणून होळकरांची राजधानी महेश्वर या ठिकाणी सुंदर व आकर्षक साडीचा व्यवसाय निर्माण करून सामान्य कुटुंबातील महिलांच्या हाताला काम मिळवून दिले. त्यामुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या. साडीवर चांदण्याची खडी असलेली चंद्रकळा, जांभळी म्हणजेच बैरंगी चंद्रकळा, एकरंगी महेश्वरी, चंद्रतारा, चौकटीची साडी, वेलबुट्टीची साडी असे एकापेक्षा एक मनमोहक प्रकार पाहायला मिळतात.
यातून महिलांसाठी आणि समाजासाठी आर्थिक गडी बसवण्यासाठी खूप मोठे महत्वाचे काम केले. अशा लोकोत्तर कार्यामुळे त्यांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात आनंदकाळ दुमदुमत राहील. राज्याचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी जलव्यवस्थापन, वन संवर्धन, शाश्वत शेती व निसर्गपूरक पर्यावरण स्नेही व्यवस्थापन याद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिर, घाट, बार

0: रवा, पानवटी, पानपोई इत्यादी बांधकामे यासाठी स्थानिक नैसर्गिक साधनांचा वापर केला. स्थानिक खनिजे व दगड वापरण्यात आली, त्यामुळे अनावश्यक जंगलतोड व प्रदूषण झाले नाही. घाट, बारवा, कुंड यांच्या बांधणीमुळे धार्मिक व सामाजिक सुविधा बरोबरच जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन मिळाले. याहून असे दिसते की जनावरांसाठी राखीव कुरणे, पानवटे, रुग्ण उपचार, मुंग्यांना साखर, जलचरांसाठी कणकेच्या गोळ्या, पक्ष्यासाठी राखीव धान्य साठा इत्यादी बाबीचे नियोजन केले होते. अहिल्यादेवी एक कामधेनूच होत्या. अशा थोर माऊलीचे वर्णन करताना शाहीर प्रभाकर म्हणतात, सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई, गेली कीर्ती करून या भूमंडळाचे ठाई. महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी, संपूर्ण स्त्रियामध्ये श्रेष्ठ रत्न खाणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे गंगाजल निर्मल जगणे व त्यांच्या कार्यास शतशहा प्रणाम.
1: आताच आपण अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक डॉक्टर मुरहरी कुंभरगावे यांचं भाषण ऐकलत. अहिल्या कामधेनू हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळच्या 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तंबाखूचे सवय करी जीवनाचा अपव्यय हा आकाशवाणी निर्मित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्व गुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी

कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारी संदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात, यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 हून अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या मे 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे, तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताहमहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले.

0: यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत समन्वित रूपक.
2: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉ दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल राहुल आत्राम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम. ऐकूया तर समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
3: नमस्कार श्रोत्यो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषतः तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
4: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोस? हां, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चाललेला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
5: अरे अरे, एक पुडी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय?
4: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
5: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
4: अरे कसली मजा. अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड आता. बघ तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच.

0: आजारी आहेस बघ.
1: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. चल चल आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
2: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
0: काकू बघा ना, हा ऐकतच नाही हो.
2: काय रे, काय झालं?
0: काकू तुम्हाला कसं सांगू, आहो आहो हा तंबाखू खातोय.
2: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आले बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
0: अरे बापरे, असं आहे? काकू

0: खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
1: अरे बापरे, असं आहे काकू, याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा. याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
0: राहुल चल बर, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया.
2: राहू दे ग, त्या प्रश्नांचं काय ऐकू नकोस. काय काही होत नाही मला.
0: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बरं, फॅमिली डॉक्टरांना बोलव बरं.
1: हो काकू, लगेच बोलावतो.
3: राहुल, हा जीभ आकर. थोडं खोकल. राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
2: डॉक्टर साहेब, असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का.
3: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर. खर तर मी फॅमिली डॉक्टर आहे. काकू तुम्ही असं करा, याला तज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील.
0: हो हो डॉक्टर साहेब.
1: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता, त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा. ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली, ऐकूयात का आपण?
0: हो ऐकू बरं ती रेकॉर्डिंग.
4: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर, नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छाती रोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे. या 30 वर्षामध्ये मी जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळ्या आजाराचे पेशंट असतात. त्यामध्ये दमा असो, COPD असो, फुफ्फुसाचे कॅन्सर असो, किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर, किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि इतर आतड्याचे कॅन्सर, या सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे तंबाखूचे सेवन. ते लोक एक तर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बिडी किंवा सिगरेट ओढत होते. म्हणजे हे जे काय आजार आहेत, ज्या आजारामध्ये आजारी लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं. आता तुम्ही म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते. नाही तसं नाही, तंबाखू सुद्धा एक व्यसनच आहे. आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्याच प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचे डोकं काम करत नाही. त्यामुळे हे लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहेत. आणि हे जो तंबाखूचं जो सेवन आहे किंवा धूम्रपान आहे, हे स्लो पॉयझन आहे. या स्लो पॉयझनमुळं हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक ही प्रकार सुद्धा घडतात. हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, COPD आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात. मग हा आजार समजा वेळीच जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांची फुफ्फुसं कामातून जातात. अगदी थोडंफार दोन पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते. हे धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदयसुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदयसुद्धा निकामी होत जाते. धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लिटरस हा एक आजार त्यांना लागतो. या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो आणि या थरांमुळं त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटं काळे निळे पडणे किंवा पायच काळा निळा पडणे किंवा खूप सून पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळं ड्राय गँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे हा जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको

0: निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि त्यांना सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याचं आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा, कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्हीच आमसारखे जे डॉक्टर लोक आहे आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो, जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाही आहे, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र माझ्या घरचे मेंबर जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पीत असतील किंवा बिडी पीत असतील सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखू मुक्त करून सुदृढ निरोगी भारत बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
1: बघ राहुल, ऐकलंस ना? अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
2: अहो अहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
3: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही, एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
1: संदीप कधी आलास तू? संदीप, राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझं.
3: अहो काकू, अवघड काही नसते. माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो. काय रे राहुल, पटलंय ना माझं?
4: हो हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
3: आता कसं? म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
4: हो, आईने तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय. पण
2: अरे पण कुठून आला आता मध्येच?
4: अरे मित्रा, तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
3: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात, तज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात, तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि ह्या राहुलची आई आहेत.
2: नमस्कार डॉक्टर साहेब.
5: नमस्कार.
3: खरे तर आमची समस्या आहे ती राहुल बद्दल. तो तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
5: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणताच की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो की 10 सिगारेटी 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास, अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय अशी त्यांच्या मनात शंका असते, भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे, त्याला म्हणतात कोल्ड टर्की. म्हणजे कोणताही आकडा असो, कितीही सिगारेटी असो, त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात, ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं, ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. एक पहिला दिवस ते 3 आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात, पण एकदा का 2 ते 3 आठवडे उलटले की मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असं आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलब खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याला आमच्याकडे 4 डीजचा फॉर्म्युला आहे. 4 डी. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेटची तलब असली तर कदाचित ती तहान असू

0: शकते किंवा भूक असू शकते, पण ती जी तलब आहे ती तलब दूर करण्याकरता दोन मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा बडी सोप किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं, हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलब खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थाराच उरणार नाही. म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा, आणि या उपरही जर ती इच्छा तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे. म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत, आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा 0 सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा 0 येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा फ्रस्ट्रेशननं परत सिगारेटी भरभर भरभर जास्त प्रमाणात सेवन केल्या जातात आणि जो व्यसनमुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्कीच 0 येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकेल. ऐकणार ना राहुल?
2: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे, मी नक्कीच तंबाखू सोडणार.
3: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
4: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा.
2: आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो गाई.
3: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
4: हो काकू, ते खरंय, पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.
5: तंबाखू सेवन हे जीव घेणे आहे. सुरुवातीला वाटणारा आनंद सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतो. वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर तो आनंद दुःखात बदलतो. यासाठी आपण स्वतः किंवा आपल्या परिचयात कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यास त्यांना वेळीच सावधानतेचा इशारा द्या, त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करा.
3: आताच आपण ऐकलं, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, हे समन्वयित रूपक. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल, राहुल अतराम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश गवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अतराम. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.
6: आत्ताच आपण तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवरून, त्याचप्रमाणे 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 9 वाजतात. राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश.

0: आज या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधत आहेत संचिता केळकर आणि अनुराग पोवळे.
1: कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य संजय उंचेगावकर आणि जयराम कंचलवाड घुंगराळेकर यांचं.
0: तंत्र निर्देशन डोली बाबू यांचं.
1: सादर करते राहुल आत्राम.
0: चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूया या फोनने. नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाईश.
2: हरचंद्र शिंदे, म्हसूळ तालुका पूर्णा जिल्हा परभणीतून बोला.
0: शिंदे, काय करता तुम्ही?
2: आमचा धंदा तर शेती आहे सर, शेतीच करतोय. हो,
0: पाण्याची आहे का व्यवस्था?
2: हो आहे ना सर, आपल्या येलदरी सिद्धेश्वरचं पाणी येते सर.
0: बरं, हो. किती आहे शेती?
2: शेती आपल्याला 6 एकर आहे सर.
0: रेडिओ कधीपासून ऐकता तुम्ही?
2: रेडिओला 1996 पासून आपला जुना स्रोत आहे सर. आपण
0: बरं,
2: आपलं साऊंड सिस्टम मध्ये आपलं नांदेड केंद्र चालतंय सर आपल्या इथं.
0: छान, बरं.
2: आम्ही फार जुने श्रोते आहेत आणि आमचा खरा मित्र म्हणजे आकाशवाणीचा आहे सर.
0: बरं, आकाशवाणीचा वर्धापन दिन आहे आता 29 तारखेला, तर आकाशवाणी बद्दल तुमच्या भावना काय आहेत?
2: आकाशवाणी म्हणजे आमच्या घरामधला एक सदस्य सर. आकाशवाणी शिव आम्हाला एक दिवस सुद्धा करमत नाही सर.
0: बरं,
2: आणि आकाशवाणी पाण्याचा आतापर्यंत काही योग लागला नाही सर. दरवर्षी ऐकतो की बरंच रक्तदानाचं काम आपल्या आकाशवाणीमध्ये होते सर.
0: हो हो,
2: बरेच श्रोते रक्तदान करण्याकरता सुद्धा आकाशवाणी येतात सर.
0: हो हो, नक्कीच.
2: त्याच्या मुलाखती वगैरे ऐकतो पण आतापर्यंत काही आमचा काही योग लागला नाही हो सर.
0: बरं, आज आपण कार्यक्रमात फोन केला तर कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
2: आम्हाला आज बन्या बापू चित्रपटामधील प्रीतीचं झुळझुळ पाणी ऐकायचं सर.
0: ऐकूयात आपल्या आवडीचं बन्या बापू या चित्रपटातील हे गीत.

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: नमस्कार, माझे नाव यश माधव हिंगोले, माझे गाव निळा आहे आणि मी नांदेड येथून बोलत। मी सध्या विद्यार्थी आहे, मी नववी मध्ये शिकत आहे।
0: बरं, कोणत्या शाळेत आहे?
1: मी जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेड येथे बिलोलीत आहे।
0: बरं बरं बरं, आता सुट्ट्यांमध्ये गावी आलेला?
1: हा, गावी।
0: नवोदय विद्यालयातील शिक्षण आणि इकडे सामान्य शाळेमध्ये शिकवलं जाणारे शिक्षण म्हणजे काय सांगता येईल तुला?
1: दोन्ही सारखेच असतात, पण तिकडे सीबीएसई असते।
0: अच्छा, ग्राउंड ची प्रॅक्टिस किती वेळ घेतली जाते?
1: ग्राउंड वर पण अलग अलग पिरियड असतात, शनिवारी कधी आणि शुक्रवारी, आणि रोज जीवनात खेळण्यासाठी पण टाइम असतो, साडेचार ते साडे सहा पर्यंत।
0: आणि अभ्यासासाठी कसा वेळ राखीव ठेवला जातो?
1: अभ्यासासाठी बघा, त्याचे ना साडेपाचला उठी करतो, त्यानंतर पीटी असते, मग सातला शाळा सुरू होते। सातला
0: बरं,
1: सात ते नऊ पर्यंत दोन पिरियड होतात, नऊला नाश्ता पाणी चिपचूनच तिथे राहते, तशी दीड वाजेपर्यंत शाळा राहते नाश्त्यानंतर।
0: म्हणजे एक शिस्तीत शिकवलं जातं सर्व काही तुला, नाही का?
1: शिस्तीत राहते।
0: हा, एक वेगळी शिस्त लागती, लवकर उठायचं, स्वतःची कामं स्वतः करायची, आणि अभ्यासासाठी एक वेगळा वेळ, खेळण्यासाठी वेगळा वेळ, प्रॅक्टिससाठी फिजिकलचा तो वेगळा वेळ, यातून विद्यार्थ्यांना घडवलं जातं। तुला भविष्यामध्ये काय करायचंय नेमकं?
1: मला भविष्यामध्ये आता मी इंजिनियर करावं म्हणालो।
0: बरं, आज तू कार्यक्रमात फोन केला, कोणतं गीत ऐकणार?
1: भीमा तुझ्या जन्मामुळे हे भीम गीत।
0: ठीक आहे यश, ऐकूया तुझ्या आवडीचं हे भीम गीत। फोन केला, धन्यवाद।

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय आपण?
2: मी दिव्या राजे गायकवाड.
1: दिव्या गायकवाड, कुठून बोलताय आपण?
2: गोरेगाव.
1: काय करता दिव्या तुम्ही?
2: मी इयत्ता नवीला आहे.
1: नवीला, आता सध्या सुट्ट्या आहेत ना?
2: हो.
1: कोणती शाळा आहे?
2: जिल्हा परिषद.
1: अच्छा, गावात 10वी पर्यंत शाळा आहे का मग तुमच्या?
2: 8वी पर्यंत.
1: मग आता 9वी कुठल्या शाळेत आहेस तू?
2: शिराढोण, जवळचंच गाव आहे सर.
1: बर, मग बस आहे का ऑटोन वगैरे जावं लागेल?
2: बस पण आहे, ऑटोन पण जा.
1: तुला आता काय व्हायचं आयुष्यामध्ये, काय करायचं पुढे जाऊन?
2: डॉक्टर व्हायचं.
1: बरं, डॉक्टर होण्यासाठी काय काय तयारी करावी लागते माहित आहे?
2: नाही सध्या तर माहित नाही.
1: बरं,
2: मी अभ्यास करत आहे.
1: चालू आहे अभ्यास. बरं, आज गाणं कोणतं ऐकायचं तुला?
2: कर्मा पिक्चर मध्ये.
1: दिव्या, आज या कार्यक्रमात फोन केला, ऐकूयात आपल्या आवडीचं कर्मा या चित्रपटातील हे गीत.

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: फोन फरमाइश मदिनी जी, ताराम बोर से करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना। कसे आहात मॅडम साहेब आपण?
0: आम्ही छान, तुम्ही कसे आहात?
1: आम्ही पण छान आहे, अगदी व्यवस्थित आहे। आपण आपले कार्यक्रम आकाशवाणीचे ऐकतो आणि आता आम्ही हिरवी मिरच्या लावलेलं आहे ताई। आता शिमला आहे आणि पाटणा आहे, दोन प्रकारच्या मिरच्या आम्ही हिरवी लावलेली आहे ताई। आता
0: पाण्याची व्यवस्था आहे की?
1: पाण्याची व्यवस्था शिमलद्वारे केलेली आहे ताई आम्ही आता यावर्षी।
0: हो का? आणि गावात परिस्थिती काय आहे
1: सध्या? आता दोन टँकर आमच्या तहसीलदार आमदार साहेबांना आम्हाला दोन टँकर दिलेले ताई। आता रोज रोज चार शेफा होतात, सकाळून दोन आणि दुपारून दोन।
0: बर,
1: हा ताई, आणि चार टँकर आम्हाला पाणी पुरतो आणि पुन्हा पाणी टंचाईनं हे करतो ताई, वापरतो आम्ही आता थोडक्यात वापरतो पाणी, कारण का ताई आम्हाला पाण्याची फार आवश्यकता आहे।
0: बरोबर आहे, आणि पाण्याचा सर्वांनी जपून वापर केला पाहिजे आणि करायलाच हवा।
1: करायलाच हवा, केलाच पाहिजे, त्यातूनच तर पाणी टिकून आणि सर्वांना।
0: नक्कीच नक्कीच। आपण आकाशवाणीचा वर्धापन दिन साजरा करतोय, तर त्याबद्दल एक जुना श्रोता म्हणून आपण काय सांगाल?
1: आकाशवाणी आमची माता पिता गुरु आणि देवता आहे, कारण भक्ती भक्तीगीत सकाळच्या भक्तिगीतापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत खूप माहिती आणि मनोरंजन देते आमची आकाशवाणी नांदेडच्या।
0: नक्कीच, मुळातच माहिती, मनोरंजन आणि प्रबोधन करणं हे आकाशवाणीची जी त्रिसूत्री आहे तिचा अवलंब करीत श्रोत्यांचं मनोरंजन हे कायम करत आलेली आहे, आणि आपल्यासारखे श्रोते आम्हाला लाभलेले आहेत त्याबद्दलही खरंच आनंद होतो। आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गीत ऐकणार?
1: आजच्या कार्यक्रमात सरगम पर्वत के इस पार हे गाणं ऐकवणार।
0: खूप सुंदर असं गाणं सुचवलं कार्यक्रमात, आपण फोन केला, धन्यवाद। ऐकूया आपल्या आवडीचं सरगम या चित्रपटातून हे गीत।

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाइश।
5: येळी
4: तालुका लोहा। बर, नाव सांगा तुमचं एकदा।
5: माझं नाव किशन पंचराम सूर्यवंशी।
4: किशनराव काय करता तुम्ही?
5: सरस्वती ब्रास बँड पार्टी आहे।
4: बर, तुमच्याकडे ब्रँड पार्टी आहे। बर बर, किती दिवसापासून तुम्ही करताय काम?
5: 1994 पासून करतो बघा।
4: बर, किती लोक आहेत तुमच्या सोबत मग? आता दुसरे
5: माझ्या सोबत मुलं असतात बघा, 25-26।
4: बर, मोठा आहे मग तुमचा संच?
5: हा चांगला आहे सर।
4: बर, आता सध्या सीझन चालू आहे का संपलं?
5: नाही सर, आता ते अधिक मास आलं ना।
4: बर बर, हा हा,
5: अधिक मास मुळे सर आता हे झालं, रिपीट झालं।
4: बर, तुमच्या डीजेच्या या काळामध्ये तुमच्या बँड पार्टीला आहे की मागणी? कसं आहे?
5: आहे ना सर, आपल्याला भरपूर आहे, आपण मार्चवर दुकान टाकतो।
4: बरं, एका कार्यक्रमासाठी तुम्हाला किती फीस, म्हणजे तुमची फीस किती असते?
5: जसे आपले लेबर मागतात त्याप्रमाणे असते सर। आपल्याला आता 6 कारागीर पाहिजे समजा त्यांना।
4: बर बर, हा हा,
5: तर आपण 15,000
4: चालते, म्हणजे तुमचा पारंपरिकच व्यवसाय आहे हा? बरोबर।
5: बर,
4: मग तुमच्या मुलांनी पण हाच व्यवसाय स्वीकारला का दुसरं काय करतात मुलं मग आता?
5: नाही, माझे मुलं दुसरं काय काय करतात सर, ते ड्रायव्हर आहेत।
4: बरं बरं,
5: एक नातू असते माझ्या सोबत,
4: छान
5: रजनीकांत म्हणून शिने आहे, आता नवीला आहे या वर्षी।
4: बरं बरं,
5: त्यांना पण करू लागते मदत।
4: बरं ठीक आहे किशनराव, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला?
5: आपल्याला गीत ऐकायचं सर बघा, मी देहाची जोडी भक्तीचा तुटवा,
4: भक्ती गीत ऐकायचं, खूप छान गीत आहे। किशनरावजी, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद। ऐकूयात आपल्या आवडीचं हे भक्ती गीत।

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: नमस्कार मॅडम, नमस्कार.
0: काय नाव आपलं?
1: विजय गच्चे बोलतो मॅडम.
0: विजय जी कुठून बोलताय?
1: बळीरामपूर एमआयडीसी.
0: काय करताय सध्या?
1: काहीच नाही, आता सध्या कामकाज बंद आहे मॅडम उन्हामुळे.
0: आणि पूर्वी कुठची कामं करायचात मग?
1: मिस्त्री काम.
0: मग सध्या कामं नाहीत तर घरीच आहात?
1: घरीच आहो मॅडम.
0: आणि मग घरचा उदरनिर्वाह कसा होतो?
1: पहिलं थोडं होतं काय शिल्लक.
0: आपण आकाशवाणीचा वर्धापन दिन साजरा करतोय, तर एक श्रोता म्हणून तुम्हाला काय वाटते, तुमच्या भावना व्यक्त करा.
1: आतापासून नाही, 1984 पासून आम्ही रेडिओ
0: ऐकता. बरं, आपण कधी सहभागी झाला होता कुठल्या कार्यक्रमामध्ये वगैरे?
1: एक दोन बारा फोन लागला होता.
0: अच्छा, फोन फरमाइश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जुळले गेलेले आहात. आज या कार्यक्रमात आपण कोणतं गीत ऐकणार?
1: चांदण्याची छाया कापराची काया, पावलीची माया होता माझ्या समोर.
0: खूप सुंदर असं गीत सुचवलं, त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हे भीम गीत.

0: नमस्कार, कोण बोलताय?
1: नमस्कार सर, नमस्कार. आम्ही कळंबर बुद्रुक तालुका लोहार जिल्हा नांदेड.
0: बर, नाव सांगा.
1: बापूराव हनुमंतराव घोगरे.
0: बर, घोगरेजी काय करता तुम्ही?
1: आम्ही मुरकुल पापड विकतो सर.
0: किती दिवसापासून?
1: आबा बाबा, जवळजवळ 20 वर्ष झालेत बघा.
0: एका जागी विकता का गावोगाव जाऊन फिरता असं?
1: नाही, काशी नरशी नायगाव बिलोली कोंडलवाडी शिवपुरी
0: बर, हे सगळं तुम्ही घरीच तयार करता का? मग
1: नाही नाही, रेडीमेड आणता नांदेड बरकत कॉम्प्लेक्स पुढे घरी पॅकिंग करायचे.
0: बर बर बर, मग आता तुम्ही असं गाडीवर व्यवसाय करता का कसं? मग आता
1: नाही, लक्झरी जायचं. आता तिकीट बिकीट निघून बरं पडतं साहेब. आता उन्हाचं प्रमाण नाही झालं ना, त्रास व्हायला.
0: आकाशवाणी कधी ऐकता तुम्ही?
1: घरी असल्यावर आकाशवाणीचं जवळचा मित्र आहे साहेब, आकाशवाणी नेहमी राहते आपल्या सोबत.
0: बर बर, आवडीचे कार्यक्रम सांगा, कोणकोणते आहेत तुमच्या?
1: माझ्या फोन फरमाईजी भक्ती संगीताचा कार्यक्रम संगीत.
0: तर घोगरेजी, आपण आज कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला?
1: जुन्या नागिन मध्ये गाणं आहे सर, तेरे संग प्यार में नहीं तोडना. सर मित्राचं नाव दो का? नागोबा नाथकाने नरसरते. विठ्ठलचं नंगे सुधाकर मुकणवार.
0: चला ठीक आहे घोगरेजी, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं नागिन या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश.
1: नमस्कार मैडम, जनापुर बोलतो मैडम, अर्धापूर तालुका.
0: नाव सांगा आपलं.
1: जनार्दन परशुराम लोणी.
0: काय करताय सध्या?
1: सध्याला मॅडम आता उद्योग धंदे आता सध्याला काही नाही.
0: घरी आहात?
1: हो घरीच आहो मॅडम.
0: आणि याच्या पूर्वी कोणती कामं करायचात?
1: आता डांबर रोडचं काम करत गेलो मॅडम. आता ते डांबरिंग काम बंद झालेत बघा, पावसाळा लागलाय.
0: मग असा वेळ कसा जातो मग तुमचा कामाशिवाय?
1: आता वेळ आता काही ना काही, आता शेतीमध्ये काय करता रोजमजुरी.
0: बरं, आज कार्यक्रमात आपण फोन केलात, कोणतं गाणं ऐकणार आहात?
1: धीरे धीरे बोल कोई सुनना ले.
0: जनार्दन, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गोरा और काला या चित्रपटातून हे गीत.

0: नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय आपण?
1: आमच्या परिवाराकडून वेशमीमध्ये पुंडलिक मोरे, आशिम मोरे, पांडुरंग मोरे, वाघमोरे.
0: छान. किती वर्षापासून तुम्ही आकाशवाणी ऐकता?
1: आणि बरेच दिवस झाले, कमीत कमी 20 वर्ष झाले. 25 वर्ष झाले.
0: बरं, एखाद्या कार्यक्रमात सहभागी झालात कुठे?
1: आकाशवाणी नाही, तसं येऊन गेलं आकाशवाणीला. पण
0: तर मोरेजी, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कुठलं गीत ऐकायचं?
1: जंगल म्हणलं कोयला
0: गाणी. मोरेजी, आपण आज कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं जंगल लव या चित्रपटातील हे गीत.

0: फोन फरमाईश या कार्यक्रमात आज श्रोत्यांशी संवाद साधत होते संचिता केळकर आणि अनुराग पोळे.
1: तांत्रिक सहाय्य होतं संजय उंचेगावकर आणि जयराम कंचलवाड घुंगराळेकर यांचं.
0: तंत्र निर्देशन डोली बाबू.
1: सादर करते राहुल अत्राम.
0: फोन फरमाईश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 10:55 होत आहेत. ठीक सकाळी 11 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधला संवाद आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद अनुक्रमे आकाशवाणी दिल्ली आणि आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सराहना करता हूं जिन्होंने अपने वीर सैनिकों के लिए योगदान दिया। साथियों, भारत के हर गांव में, हर शहर में कुछ न कुछ ऐसा हो रहा है जो हमें प्रेरणा देता है। कई बार इन प्रयासों की ज्यादा चर्चा नहीं होती, लेकिन जब हम इन्हें जानते हैं तो ये विश्वास और मजबूत होता है कि देश अपने लोगों की शक्ति से आगे बढ़ रहा है। मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए। जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं, उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए। अगले महीने मन की बात में कुछ और प्रेरक गाथाओं के साथ मैं फिर आपसे जुड़ूंगा। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार।
1: मन की बात आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा। ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात।
3: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे। देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते। आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे। काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली। यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता। या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले। गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले। मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो। मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस, 100 मीटर धावण्याची शर्यत। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला। ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर। मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा। अनिमेश जी नमस्कार, गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार, सत श्री अकाल।
4: नमस्कार सर।
5: नमस्कार सर।
3: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे। तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे। आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती, पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं। तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे। मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे।
5: नमस्कार सर, माझं नाव अनिमेश कुजूर। मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर। आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या

0: काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
1: आणि गुरिंदर वीरजी, तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटरसाठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
2: जी सर, मी गुरिंदर। सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का। कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता। जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे

0: मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाहीये, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर तुम्ही काय सांगाल?
0: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे. हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
0: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासी,

सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत रहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या

मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संस्था

साधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला
आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल

भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैवविविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावड, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी

0: विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरीजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरीजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. आज रात्री 8 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता करण्यात येईल. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 12:03 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो नमस्कार. विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 16 मे 2026 रोजी झाली. यानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर त्यांच्या आठवणी जागवणारी विशेष मुलाखत सादर करण्यात आली. आज आपण RJ माधुरी रावराणे हिने ज्येष्ठ संगीत अभ्यासक शुभदा दादरकर यांच्याशी रंगवलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकणार आहोत. माणिकबाईंची गाणी आणि आठवणी दोन भागात आपण ऐकणार आहोत. हसले मनी चांदणी

0: रसिकांनो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत, तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात. आणि असाच एक सुरेल, भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही, तर गीतसंगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्यसंगीत असो, त्यांचा तो सोज्वळ स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि यानंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिकहो, 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्यसंगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं नातं, तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आताच म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं, आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यानेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहूनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या, तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहूनी गोड ही त्यांची ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमात्यांनी दिलेली ही सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यातनं ऐकायला मिळते, आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली. आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की नानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्याला अशी शाबासकी मिळते, तर ह्या संधीचा आपण फायदा काय करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना. काय? सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले, शिकवेन की, पण माझी एक अट.

0: आहे. माणिकताईंना वाटलं काय अट असणार, काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्रेची भूमिका तू करावीस, त्यानिमित्ताने मी तुला ती सगळी पदं आणि त्यानिमित्ताने इतरही नाटकातली पदं तुला बसवून देतो. माणिकताईने ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं, त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या
1: नाही. फक्त गायन,
0: फक्त गाणं आणि गाणं, आणि गाणं देखील उच्चस्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यामुळे नम्रपणे पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड्सवरनं अत्यंत ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
1: त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याकडून पण शिकून
0: एक थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्ड्सवरनं यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते, ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय. नुसती नक्कल करून चालत नाही, तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता, म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली. हा दुसरा किस्सा. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने ती मैफिल गातात साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहून गोड गाती. तिथे असलेले सगळेजण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा एक थप्पा पडेल तुमच्यावर, असं नका करू. त्या म्हणाल्या काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हट्टाने अमृताहून गोडच गायल्या. आणि त्याचं आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळमध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहून गोड लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला. बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्य संगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला. कशी झाली होती ही नेमकी सुरुवात?
0: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत, हिराबाई दादरकर माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीर खा साहेबांकडे शिकत होत्या, आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी, आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी
1: हार्मोनियम,
0: आणि मग लक्षात आलं की नाही या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता डावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिकताईंच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या क्षणाला, अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
1: नक्की नक्की.

0: बहर अली जणू लतिका कलिका या गाण्याची रेकॉर्ड बाहेर आली तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर यांच्या लक्षात आलं की ही मुलगी खूप छान गाते, शिकवलेलं अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली, कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या, हे बघ तुझं असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनाने आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजे आणि ते प्रयत्न कर कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ. मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, पण खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती, कारण त्यांनाही गाण्याची आवड होती. कानसेन तर ते होतेच, स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती पण बाहेर गायला परवानगी नव्हती, कारण तो काळ असा होता ना. त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं, त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता. माणिकताईंच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभदाताई, घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता हे तर झालंच आणि पहिली रेकॉर्ड जी 12व्या वर्षी निघाली ते आपण सांगितलं. पण त्याच्याबरोबरीने आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचा रंग तुझा.
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असं आहे, सावळाचा रंग तुझाचं संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहिती आहे. पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिकताईंची निवड नाही केलेली, किंवा जे लोकांना नेहमी माहिती आहे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली. पण एचएमव्हीचे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खर तर माणिकताईंच्या आवाजावर. पण तो आवाज असा तसा नाही निवडला, बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटा सा राजा क्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते.
1: प्रभात साठी ना?
0: हो,
1: तिथे जोड भेट
0: होय होय. आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेला आणि मग बघू आपण काही करता येईल तर, नाही तर मग मुंबईत न शोधू. तर फडक्यांचे जे असिस्टंट होते होंबळ, तर ते म्हणाले मी असं करतो, एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते चांगली गाते, मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकून तर बघा. मग ते होंबळ बाबूजींकडे घेऊन आले माणिक दादरकर. आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी गाणी आणि एक दोन हिंदी गाणी

बाबूजींना ऐकवली. ते ऐकल्याबरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधनच कळलं. आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता. आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होतं आणि ते त्यांना माणिकताईंच्या आवाजात सापडलं. मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे, पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिकताईंच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुल मधलं. आणि ते गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यावेळेला बाबूजी HMV मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं ह्या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली, एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचा रंग तुझा. त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग HMV अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनिमुद्रिका काढूया.

0: रसिकहो, माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचं रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते. आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेशबाबू माने असू देत, जगन्नाथबुवा पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलेलं होतंय, तरी सुद्धा गाणं हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची. गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेंकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली, किंवा त्यांना सुरेश बाबू मानेंची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिकताईंची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात, म्हणण्यापेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग तुझा, म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच, आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी हा ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचंय. आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे की गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे, ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले सुरुवातीला सुरेश बाबू मानेंकडे. पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा, पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या. त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद जिथे त्यांना शिकायला मिळालं,
1: पहाटे उठून
2: जायला लागायचं आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे, हे चालू राहू दे. त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पण जसं सुरेशबाबू मान्यांकडे गाणं, तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण झालं आणि ते शिक्षणाचा त्यांना इतका उपयोग झाला. आणि का तर जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये. कारण का, प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली, ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं, तर घरंदाज या शब्दाशी निगडीत असलेलं घराणेदार गाणं होतं.
1: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती. वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे, सुरत, कलकत्ता, मुंबई, पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो.

0: त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना, म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो, आणि लग्नानंतर पुढे पुणे अलाहाबाद मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
1: हा टप्पा खूप महत्वाचा आहे मुलींच्या दृष्टीने, तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते, प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं, म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं, तर घरंदाज या शब्दाशी निगडीत असलेलं घराणेदार गाणं होतं.
0: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती. वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर, म्हणजे पुणे, सुरत, कलकत्ता, मुंबई, पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना. म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो, आणि लग्नानंतर पुढे पुणे अलाहाबाद मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
1: हा टप्पा खूप महत्वाचा आहे मुलींच्या दृष्टीने, तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते.

0: करबीये.
1: शुभदाताई, त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल, सोज्वळतेविषयी, त्यांचा पेहराव, केशभूषा, त्यांचा वावर, याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत. मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत, त्याविषयी सांगा ना.
2: असं आहे ना, त्यांच्या साधेपणाविषयी, म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही, हे सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा. तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या, वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या. आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकीनी नमुताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं, माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत असे, आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीतं असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं. आणि कित्येक वेळेला बाहेरगावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना जर नेता आलं नाही माणिक त्यांच्या कार्यक्रमाला, तर ते रिक्वेस्ट करायचे, अहो माझी आई किंवा आजी काय असं 90 वर्षाची हो, तिला नाही मला आणता आलं, तुम्ही याल का आमच्या घरी आणि एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का. तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे, त्यांनी म्हटलं अमुक गाणं, तर गाणं म्हणून दाखवलेलं
1: आहे.
2: म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही, पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत, आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली.
1: खरंय खरंय खरंय. केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या, तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत, आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत. आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता
2: कुठलाही गीतप्रकार गायला नाही असं नाहीच, पण तरीही सगळ्या गीतप्रकारांमध्ये, म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे, मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा, नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे, तसं सर्व गीतप्रकार गायले, पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत. भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः, कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं, त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे हे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती. या बाबतीतलाही एक किस्सा फार छान आहे सांगण्यासारखा, की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला, तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली, सगळं झालं, पुजाऱ्याला विचारलं, अहो इथे, आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आल्या आहेत म्हणजे त्यांना अगदी खूपच त्याचं कौतुक वाटत होतं, मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला, पेटी नाही, तबला नाही, तंबोरा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना. आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायल्या, त्या ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी, माझ्याबरोबर ना माझी एक शिष्या आली, ती पण एक गाणं गायली तर चालेल का. अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला, हे फार विशेष होतं, त्यांचा स्वभावच तसा होता.
1: ठुमरी विषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ, आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का.
2: हो, काय आहे की ठुमरी गायची म्हणजे जास्ती करून शृंगारिक असतात, आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा, आणि वर्मांनी त्यांना एकदा विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर, की माणिक तुम ठुमरी क्यों नाही गाती, तेवढे मला जरा संकोच वाटतो, असे शब्द मला नाही आवडत नाही म्हणता येईल, तर म्हणे काय शब्द

0: जरा ऐकव तरी. तर मग त्यांनी सांगितलं, अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत. त्यांनी तेच शब्द थोडे बदलून दिले आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बन्सी सुनत रही राधा तन विसर गई सुध साधी. राधा कृष्णाचा तिथे संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळी झाली आणि मग त्या
1: निसंकोच
0: निसंकोच गायला लागल्या. मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या. पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं. जसं शास्त्रीयचं हे गुरु झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशीही रचायचे स्वतः. पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं.
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे
0: त्या. हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे. ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता. पण त्यांची अट एकच असायची, मी येऊ का शिकायला? हो, पहाटे यायला पाहिजे आणि माझी जी बिदागी येते, किती बिदागी काय, दररोज येताना मिठाई आणायची. का? तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवर ते जायचे 7:30 ला, तर त्याच्या आधी तू आलं पाहिजे शिकायला. ते 5 ला यायचं, जायचं, शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असत. ते तर इतक्या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळत आहे. त्या थंडीत कुडकुडत त्यांचे जिजाजी त्यांना घेऊन जायचे टांग्यात, नाही ठरवला होता तरी. पण ते ब्लँकेट काय असेल पांघरून, ते
1: पांघरून
0: ते जायच्या. पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला तर, त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना, ते खरोखरी. कारण लग्नानंतरचं काय करणार? आता देखील मुली शिकताना सांगतात, अहो लग्न ठरलं ना, आता जरा 1-2 महिने नाही मला करता येणार. का नाही 2 महिने? लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं. ते कसं जमवलं? तर सासरच्याची मन जिंकून घेतली पहिल्यांदा. त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितलं, त्यांनी घुंगटही घेतला. हे कसं जमलं त्यांना? तर त्यांनी सासरच्यांची मन जिंकून घेतली. संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी. त्यांनी मन जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात. आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं, अरे या मुलीकडे इतके गाण्याचे गुण आहेत, तर हिचं गाणं बहरलं पाहिजे. आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी. पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा. तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे. आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना, त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही. वेगवेगळ्या लोकांकडनं, त्यांची मैत्रीण होती मालविका कानन आणि एक आनंद, ते राहायला यायचे कधी कधी इथे. त्या एक आनंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या. म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या, मला दाखवाल का जरा? माणिकताईंना कोण नाही म्हणणार? तर मिळायची ती बंदिश घ्यायची. अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे. राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं, त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली, फेमस आहे कुमारगातात बऱ्याच वेळेला, नाडारो रंग मोपे, आणि ती चीज ऐकल्यावर राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली.
1: वा,
0: म्हणाले मला दाखव गं कशी आहे. म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे.
1: खरं
0: ही त्यांची वृत्ती होती.
1: वा वा. म्हणजे पहा, बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकलं, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा,
1: मोठा करा, आवाज मोठा करा, मी ते ऐकेन. आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर त्या सादर सुद्धा केलं होतं त्यांनी. कमाल आहे ना.
0: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची, यायला मिळायचं पण नाही. या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, तानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत. आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं, आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, शकतो ते सग...

0: ऐकायचे ऐकायचे ऐकायचे ते लक्षात ठेवायचं, आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिल येऊन 1:30-2 जरी वाजले तरी घरी आल्याबरोबर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायची लक्षात राहण्यासाठी.
1: वा,
0: अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
2: रसिक हो, आज या घरंदाज गायकीतील काही बंदिशींची झलक आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला राग श्याम कल्याण.

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीनं केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजाचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे माझा वेगळा आहे, माझ्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे, तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे. आमचे यशवंतबुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिकताईंचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर त्या आणखीन रियाज करणार की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा

0: रियाज करणं की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात, तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात म्हटले, पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द जे काय असतील, सुध विसर्ग काना जे असतील ते, तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ ई ई उ ए आई सगळं एकदा अकारानी तर अकारानी, मग आकारानी तर आकारानी, म्हणजे ती चाल जी चाल आहे त्या स्थायीची, मग इकार तर इकार, उकार तर उकार, मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच 1.5-2 तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाऊन्सेशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात, याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज, पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10-10:30 त्यांचे तबलजी आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवसाचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
1: रियाज त्याच्या बरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
0: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16व्या वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी, आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे आणि सतत कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे ठेवलं पुण्याला म्हणून पुण्यातलं घर आहे, आणि अलाहाबादला वर्मांची जी बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिकदृष्ट्या तशी इतकी परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं, तेव्हा एक छापाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे, ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, अगं घरात काय आहे का, बघ धान्य बिन्य काय भरायचं असेल तर सांग, ते भरून द्यायचं. म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली, त्यामुळे काय करायचा हा प्रश्न असायचा, तोही प्रश्न सोडवायचा. 3-3 ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या.
1: तारेवरची कसरत
0: होती आणि हसत मुखानी, परत चेहरा सदैव हसरा. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे, गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा. कसं गावं तर मैफिलीत कसं यावं, कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधीही त्या मैफिलीत आल्या तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी, मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान. आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला सा लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बाणी आणि सुध मुद्रा हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे. गाताना वेडेवाकडे चेहरे होता कामा नाहीयेत. शैला दातारला त्यांनी सांगितलं आरशात बघून रियाज कर पाहिजे, तर पण वेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नावं फार होते आणि हीच दोन माझी दैवत

0: होती किंवा
1: तुमच्या बोलण्यातून जाणवतंय ते
0: आहेत.
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचं, त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या काय करायच्या, सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली हे खरंच आहे, पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
0: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत, शास्त्रीय संगीत, एक राग गायचा मोठा राग, ख्याल, द्रुत ख्याल, आणि त्यानंतर एखादी ठुमरी, नंतर नाट्यसंगीत, आणि नंतर अभंग, भजन असं काही, किंवा भावगीत. भावगीत पण त्या मैफिलीत गात होत्या. तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच क्रम असेल.

विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्ताने आठवणी जागवणारी विशेष मुलाखत आताच आपण ऐकली, हसले मनी चांदणे. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. यानंतर ठीक एक
1: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा एक वाजतोय. आकाशवाणी मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद। देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणे यांनी तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल

0: चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता. सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला. ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत. त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला. यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं. अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले. या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य

0: देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातं. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयत हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सर्वात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून एडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं

0: झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: साथियो, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: नमामी गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात, असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो, असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली

उभारण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले, त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा एका विषयावर जो सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे आणि सगळ्यांनाच भावणार आहे, आणि तो विषय म्हणजे लेटर्स टू आवर यंगर सेल्फ. आपल्या स्वतःला, आपल्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या वयातल्या तुम्हाला मला लिहिलेलं पत्र. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणूस सतत बदलत असतो. वय बदलतं, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, आणि त्या सगळ्यात कुठेतरी आपणही बदलत जातो. पण या सगळ्या बदलांमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे आपलंच जुनं रूप. तो छोटा, निरागस, स्वप्नाळू, कधी घाबरलेला, कधी हट्टी, कधी खूप आनंदी तर कधी खूप एकटा असलेला आपला भूतकाळ. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. कल्पना करा, जर आजचे आपण आपल्या 10 वर्षापूर्वीच्या स्वतःला पत्र लिहू शकलो असतो तर त्या पत्रात आपण काय काय लिहिलं असतं, कोणत्या चुका टाळायला सांगितल्या असत्या, कोणती स्वप्न जपायला सांगितली असती, आणि कोणत्या भीतीपासून दूर राहायला सांगितलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करायला आपण स्वतःला शिकवलं असतं का? लहानपणी आयुष्य खूप साधं वाटायचं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा, पावसात भिजणं म्हणजे उत्साह वाटायचा, मित्रांसोबत खेळणं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटायचं. त्यावेळी भविष्याची इतकी चिंता नव्हती, स्वतःची तुलना इतकी नव्हती, सोशल मीडियाचं दडपण नव्हतं आणि चेहऱ्यावर फिल्टर्सही नव्हते आणि मनावर इतक्या अपेक्षांचं ओझही नव्हतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आयुष्याचं गणित बदलत गेलं. मार्क्स महत्वाचे वाटायला लागले, करिअर महत्वाचं वाटायला लागलं, लोक काय म्हणतील याचं दडपण यायला लागलं आणि अनेकदा स्वतःचा आवाज ऐकणं कमी झालं. मला वाटतं आज जर आपण आपल्या लहान रूपाला, लहान स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित सुरुवात अशी होईल, प्रिय लहान मी, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस, तुला प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाहीये, कारण आयुष्याचा एक मोठा भाग आपण स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो, लोकांना दाखवण्यात घालवतो की आपण पुरेसे आहोत. पण खरं पाहिलं तर माणसाची किंमत ही फक्त त्याच्या यशाने ठरत नाही. लहानपणी आपण खूप स्वप्न पाहायचो, कोणाला गायक व्हायचं होतं, कोणाला लेखक, कोणाला क्रिकेटर, कोणाला शिक्षक, तर कोणाला वैज्ञानिक. पण मोठं होताना अनेक जण स्वप्न बदलतात, काही स्वप्न विसरतात तर काही स्वप्न परिस्थितीमुळे मागे पडतात. पण स्वप्न पाहणं चुकीचं नसतं, उलट स्वप्न नसलेलं आयुष्य अधिक रिकामी असतं. आज अनेकदा आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादं अपयश आलं की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं, एखादी परीक्षा चुकली की आयुष्य संपल्यासारखं वाटतं, एखादं नातं तुटलं की स्वतःची किंमत कमी वाटते. पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहत असतो तर आपण त्याला हेच सांगितलं असतं की तुझं आयुष्य हे एका अपयशाने ठरत नाही. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष आहे, काही संघर्ष बाहेर दिसतात, काही दिसत नाहीत. अनेक जण आज मानसिक ताणातून जात आहेत, भविष्याची चिंता, करिअरचा दबाव, आर्थिक प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्यांमध्ये मन थकत.

0: आणि अशा वेळी माणसाला स्वतःचीच सर्वात जास्त गरज असते. जर आपण आपल्या जुन्या स्वतःला भेटलो असतो तर कदाचित आपण त्याला सांगितलं असतं, लोक कायम तुझी साथ देतीलच असं नाही, काही लोक मध्येच निघूनही जातील, काही लोक तुला समजून घेणार नाहीत, पण त्यामुळे तू स्वतःला सोडू नकोस, कारण आयुष्यात स्वतःसोबतचं नातं टिकवणं खूप महत्वाचं असतं. आजच्या जगात प्रत्येक जण खूप व्यस्त आहे, पण या धावपळीत अनेक तरुण स्वतःच्या भावना समजून घ्यायला विसरतात. दुःख लपवलं जातं, भीती लपवली जाते, रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं, पण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाहीच आहे, उलट ती माणूसपणाची खूण आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की तुला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाहीये, कारण मोठं होताना आपण अनेकदा स्वतःला हरवून बसतो. लोकांना आवडण्यासाठी आपण स्वतःला बदलतो, स्वतःच्या आवडी विसरतो, स्वतःच्या मर्यादा ओलांडतो, पण शेवटी थकवा येतो. काही वेळा आयुष्यामध्ये आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. काही लोक आपल्या भावना समजून घेत नाहीत, काही लोक आपल्याला कमी लेखतात, पण याचा अर्थ असा नसतो की आपण चुकीचे आहोत. कल्पना करा, जर आपण आपल्या छोट्या स्वतःला मिठी मारू शकलो असतो तर कदाचित त्याला एवढंच सांगितलं असतं, तू ना जरा जास्त विचार करतेस, जास्तच काळजी करतेस, पण एक दिवस तुला कळेल की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. मित्रांनो, स्वतःला लिहिलेल्या या पत्रात आपला मित्र कौस्तुभ गोसावी नेमकं काय म्हणतोय ते ऐकूया.
1: रसिक हो नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी. माझ्यातल्या छोट्या कौस्तुभसाठी पत्र लेखनाच्या माध्यमातून जागवलेली ही स्मृती. प्रिय कौस्तुभ, खरं तर कौस्तुभ असं न म्हणता छोटा कौस्तुभ म्हणणं अधिक गमतीचं वाटेल. तू लहान असताना तुकारामांचे बोल आळवायचास. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे सरवा. लहान वयातच तू लहानपण देवाकडे मागितलंस आणि स्वतःला बालवयापासूनच चिरतरुण ठेवलंस. कुटुंबातल्या 8 जणांसोबत तुझं बालपण व्यतीत झालं आणि तू त्यातला 9वा. किती अवखळ आणि अल्लड होतास तू. विविध प्रकारच्या टॉय कार्स घरभर चालवणारा तू आता हातात लेखणी घेऊन बसलेला असतोस, आणि आजच्या पत्राचा आटापिटाही त्यासाठीच. 22 वर्ष सरली तुझी, तुझे कोवळे आणि हळवे क्षण आजही लख भरलेत मनात. शाळेतल्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा केलेला तुझा वेश आज वक्तृत्व स्पर्धेतल्या शब्दांमध्येही नाळ जपून आहे. ज्ञानेश्वरांच्या वेशातून शब्दांची नाळ जपली तर कधी तुकोबांच्या नृत्यातून तुळशी माळ. निसर्गाचं आणि तुझं एक आगळं समीकरण होतं त्यावेळेस. रात्री फेरफटका मारताना चंद्र आपल्या सोबत का येतो? गावी रेल्वेने जाताना गाडी बोगद्यात शिरली की तू बोगदा कसा तयार होतो? पृथ्वी फिरते मग आपण लोक का फिरत नाही? असे बाळभूत प्रश्न विचारणारा तू आज इतरांना स्पष्टीकरण देतोस. कौस्तुभ, तू लहान असताना शाळा शाळा खेळायचास. खोटं खोटं का होईना, पण समोर मुलं बसलीत आणि तू त्यांना शिकवायचास, त्यांना ओरडायचास. हातात काठी नाहीतर पट्टी घेऊन घरात शिक्षकाची दहशत गाजवायचास. आणि आज खऱ्या आयुष्यात तू तेच झालास. किती गमतीशीर विश्व होत ते. आजोबांनी वाजवायला काढलेली पेटी पाहून पेटीवरचा भाता मारायला तू बसायचास. आजोबांनी रचनांमध्ये ओतप्रोत भरलेल्या संतांच्या मांदियाळीचा गंध तुलाही लागला आणि तूही कवितेला तुझ्या आयुष्यात स्वतःची जागा दिलीस. लहान वयापासूनच वक्तृत्वाची केलेली सुरुवात तू आजही वाहती ठेवतोयस हे बघून आनंद वाटतोय. लहानपणी कॅमेऱ्यावर काम करायचं म्हणून आसुसलेला तू आज कॅमेऱ्याचा सोबती झालास. खेळण्यातल्या माईक आता खेळण्यातला न राहता आयुष्याचाच भाग झाला. तू वाढलास, तू घडलास, पण बालपणाचा तू स्वतःच्याच मनावर कोरला गेलास. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे आणि तुझ्याही कवितेच्या शेवटी तेच टोपण नाव आहे. त्या मणीतला कौस्तुभ अभिजात होवो हाच आशावार. मनःपूर्व धन्यवाद.
0: मंडळी, आजच्या पिढीसमोर संधी खूप आहेत, पण त्याचबरोबर ताणही खूप आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, प्रत्येक जण आनंदी दिसतो, आणि

0: मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. पण प्रत्येक स्क्रीनच्या मागे न सांगितलेल्या कथा असतात. आपल्या जुन्या स्वतःला एक गोष्ट आपण नक्की सांगितली पाहिजे की तुला इतरांशी तुलना करण्याची गरज नाहीये. कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, पण उशिरा फुललेलं फूलही सुंदरच असतं. मोठं होताना आपण अनेकदा शांत होतो, आधीसारखं मनमोकळं हसणं कमी होतं, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं कमी होतं आणि नकळत आपण जीवन जगण्याऐवजी फक्त निभावू लागतो. पण आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांचं नाव नाहीये. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, आठवणी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास. जर आपण आपल्या छोट्या वयातील स्वतःला पत्र लिहिलं असतं तर आपण त्याला हेही सांगितलं असतं की तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, कारण काही लोक कायमचे सोबती राहत नाहीत. वेळ निघून गेल्यावर अनेक गोष्टींची किंमत समजते. आज बऱ्याचदा आपण स्वतःवर प्रेम करायला विसरतो. सतत स्वतःमधल्या कमतरता शोधल्या जातात, टीका केली जाते, क्षमतांवर शंका घेतली जाते. पण स्वतःला स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे. आपण आपल्या जुन्या स्वतःला कदाचित हेही सांगितलं असतं की लोकांचं मत सतत बदलत राहील, म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या मतांवर ठरवू नकोस. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी निसटून जातात. पण प्रत्येक अपूर्णता माणसाला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आयुष्याची स्पर्धा ही फक्त यश मिळवण्याची नाहीये, तर स्वतःला न हरवण्याची आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण हेही सांगायला हवं की तू जेव्हा घाबरशील तेव्हा थांबू नकोस, कारण धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, अनघा विचारे ह्या आपल्या मैत्रिणीला असंच स्वतःच्या लहान रूपाशी गप्पा मारायच्या आहेत, पत्र लिहायचंय. तर ऐकूया अनघा तिच्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या अनघाला काय सांगते ते.
1: Hello everybody, my name is Anagha Vichare and today I am going to write a letter to my younger self. Dear younger me, I still remember the little girl who stood in front of the mirror with books in her hands pretending to teach an imaginary classroom. You always knew what your heart wanted. You wanted to become a teacher, not because it was easy or glamorous, but because you loved the idea of shaping lives, sharing knowledge and being the kind of mentor every child remembers forever. But life is not as simple as your dreams. There were moments when people around you, especially your parents, believed another career would be better for you. They worried about your stability, respect, and the future. They wanted the best for you, even if it meant asking you to walk away from what truly made your heart feel alive. And for a while, their doubts became your doubts too. You questioned yourself countless times. You wondered if dreams were supposed to be sacrificed for practicality. There were days filled with pressure, confusion, and silent tears. Days when you felt guilty for wanting something different. But deep inside, the dream never left you. You ended up choosing a different career path, but that never felt complete to you. And hence you sat down and spoke to your parents about how dedicated you were to become a teacher. Many people told you that it's not your age to start from scratch and get an undergraduate degree. Many times you felt you didn't belong to a class with younger students. But you soon realized that it is never too late to pursue your dream. Now when you look back, you consider the age as an advantage. You were more matured and more experienced because of all the hardships you went through. Today, when you stand in a classroom, it is not just a job. It is a proof that your passion survives fear. It is proof that dreams delayed are not dreams denied. So thank you for not giving up on yourself. The journey was difficult, but every challenge shaped you into a stronger, kinder, and more determined person. And now every student you inspire is a reminder that the little dream you once carried in your heart was always worth fighting for. Thank you.
0: मित्रांनो, आयुष्यात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक जखमा, पण दोन्ही गोष्टी माणसाला घडवत असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवत असतो. आपल्या जुन्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळणारी नाही, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, पण वाट

पाहणं वाईट नाहीये, कारण संयम हा जीवनातील खूप मोठा गुण आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पटकन यश, पटकन प्रसिद्धी, पटकन पैसा, पण खऱ्या गोष्टी या हळूहळू तयार होतात. मजबूत व्यक्तिमत्व हे एका दिवसात बनत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच खूप कठोर शिक्षा देतो, एक लहान चूक झाली तरी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेकदा आपल्याला भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच वेळी मिळत नाहीत. आपल्या जुन्या स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात

0: मी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेकदा आपल्याला भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच वेळी मिळत नाहीत. आपल्या जुन्या स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात मागे वळून पाहणं आवश्यक असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बदललोय. जे प्रश्न एकेकाळी खूप मोठे वाटायचे ते आज इतके महत्वाचे वाटत नाहीत. आजच्या तरुणाईनं स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. सतत धावत राहिल्यानं मन थकतं, म्हणून कधी कधी शांत बसणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, मित्रांशी मनमोकळं बोलणं, या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या छोट्या स्वतःला आपण हेही सांगितलं पाहिजे की तुला कायम मजबूत राहण्याची गरज नाहीये, कारण माणसं कधी कधी तुटतातही, आणि तुटणं म्हणजे संपणं नसतं. तेव्हा आपली मैत्रीण मधुरा लिमये स्वतःच्या लहान रूपाशी म्हणजेच छोट्या मधुराशी नेमक्या काय गप्पा मारतीये ते आता ऐकूया.
1: माझा प्रिय छोट्याशा मधुरासाठी आजच्या दिवसाचं, आजच्या क्षणाचं औचित्य साधून खास तुला थँक्यू असं म्हणायचंय. का माहितीये का? याचं कारण असं की आपण लहानपणी ज्या छोट्या छोट्या कृती करतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो, जे छोटे छोटे विचार करतो, तेच विचार, त्याच कृती आणि त्याच गोष्टी भविष्यातली आपली प्रतिमा अधिक घट्ट बनवत असतात. त्यामुळेच आपलं लहानपणीचं रूप हे अगदी आपलं प्रतिबिंबच असतं, आणि आपलं प्रतिबिंब जितकं सुंदर तितकीच ती प्रतिमा त्याहून अधिक उत्कट आणि सुंदर होते. डिअर मधुरा, मी तुला प्रतिबिंबच म्हणेन माझं, कारण तू ज्या वेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझ्या आजूबाजूला व्हिडिओ गेम्स, टीव्ही याचं प्रचंड आकर्षण तुझ्या वयाच्या इतर मुलांमध्ये होतं. पण तरीही तू तुझा वेळ रमवायचीस तो जास्तीत जास्त वाचनात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायचीस, रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या कथा वाचायचीस, कधी संस्कृतातले छोटी छोटी सुभाषित वाचायचीस, छोटे छोटे श्लोक वाचायचीस, स्तोत्र म्हणायचीस, मंदिरात जायचीस, आणि ह्याच सगळ्याचा कुठेतरी पाया हळूहळू तयार होत होता, पण हे तुला माहितीच नव्हतं. हा पाया इतका भक्कम झाला की आकाशात भविष्यात उंच झेप घेण्यासाठी हेच महत्वाचं ठरलं. आणि आज बघ, 23 वर्षानंतर MA संस्कृत ही डिग्री एका नामांकित महाविद्यालयातून तू प्राप्त केलीस. आणि इतकंच नाही तर कीर्तन, प्रवचन, निवेदन ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा नवोदित कलाकार म्हणून हळूहळू उदयाला येतेस. आणि म्हणूनच तुला आठवतंय का, तुझं एक स्वप्न होतं की आपला आवाज एकदा तरी आकाशवाणीवर ऐकू जायला हवा. टीव्ही किंवा इतर माध्यम ती आहेतच, पण आकाशवाणीची एक काहीतरी वेगळीच क्रेज, एक काहीतरी वेगळंच आकर्षण होतं, आणि ते स्वप्न सुद्धा आता पूर्ण झालंय. इतकंच नाही तर तुलाही असं वाटायचं की आपण मोठं झालो की संस्कृत शिकवावं, संस्कृतचे धडे इतरांना द्यावे, इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या, क्रांतिकारकांच्या, क्रांतीवीरांच्या, शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या गोष्टी सांगाव्यात आणि समाजाचं प्रबोधन करावं. आणि आज तेच स्वप्न तू हळूहळू पूर्ण सुद्धा करतेस कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्याच्या माध्यमातून. लहानपणी तू ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होतास त्या त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होत आहेत, आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. एक सांगू का, हे सगळं जे काही झालंय किंवा जे होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यावेळेला जर तू वाचन केलं नसतंस, त्यावेळेला जर तू छोट्या छोट्या चांगल्या कृती केल्या नसत्यास, तर आज ही सक्षम आणि यशस्वी मधुरा घडू शकली नसती. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण अजून वयाचे अनेक टप्पे अनुभवायचे, अनेक यशाची शिखर पादाक्रांत करायच्यात, आणि ह्या सगळ्याच श्रेय फक्त आणि फक्त तुला म्हणजेच लहानग्या वर्जनला अर्थात माझ्या प्रतिबिंबालाच जात. त्यामुळे तुझ्या या सगळ्या पायाभरणीसाठी आणि मनातून ठेवलेल्या प्रचंड जिद्दीसाठी, महत्वाकांक्षेसाठी तुला खूप खूप थँक्यू.
0: मित्रांनो, आयुष्यामध्ये

हे अनेकदा आपण चुकीच्या दिशेने जातो. काही निर्णय चुकतात, काही लोक चुकीचे ठरतात. पण चुका करणं म्हणजे वाईट माणूस असणं नाही, चुका म्हणजे शिकण्याचा भाग. त्यामुळे जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित शेवटी एवढंच लिहिलं असतं की तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आयुष्याला खूप घाबरू नकोस. कारण जरी काही दिवस कठीण असले तरी पुढे खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहतायत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम हा फक्त भूतकाळ आठवण्यासाठी नाहीये, हा कार्यक्रम स्वतःकडे पुन्हा प्रेमाने पाहण्यासाठी आहे, स्वतःशी शांतपणे बोलण्यासाठी आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला समजून घेणं विसरतो. जेव्हा माणूस स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्य परिपूर्ण नसतं, प्रत्येकाला संघर्ष असतो, प्रत्येकाला काही जखमाही असतात, पण त्याच जखमांमधून माणूस अधिक संवेदनशील, अधिक मजबूत आणि अधिक सुंदर बनत असतो. त्यामुळे स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला कमी लेखलं नाही पाहिजे. कारण आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती आपण स्वतः आहोत आणि आपली कथा अजून संपलेली नाहीये, अजूनही बरेच सुंदर अध्याय बाकी आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: I'm here.
1: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
4: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
3: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनत, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे नाशिक परभणी हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे. यानुसार काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून

0: आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है. कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत. त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरु होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8 सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: दर्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: आई, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आणि

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहो माझा आवार माझं शिवार.

राम राम मंडळी. मंडळी आज 10 ज्येष्ठ शके 1948 इसवीसन 31 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन.

आज कीर्तनाच्या माध्यमातून आणि शाश्वत शेती या विषयावरती थोडक्यामध्ये प्रबोधनाकरता संधी मिळालेली आहे. तर शाश्वत आणि शेती असा जो विषय दिला सांगायला, वास्तविक पाहता हे दोन्ही शब्द विरोधाभासी आहेत. शेतीमध्ये शाश्वतता किती असते आपण सर्वजण जाणतो. कधी खूप पाऊस पडला, कधी अवर्षण झालं, कधी गारा पडल्या, कधी काय झालं. त्यामुळे शाश्वत शेती हा विषय कीर्तनातून कसा समजून घ्यायचा हे थोडक्यामध्ये आज आपण पाहणार आहोत. सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी आम्हाला दिला की एका बी जेव्हा पेरलं जातं जमिनीमध्ये तेव्हा प्रत्यक्षात पाहिलं की त्याचा तो नाशच आहे. महाराज म्हणतात

अभंगांच्या आणि गाथेच्या माध्यमातून महाराजांनी अनेक वेळाला समाज प्रबोधन केले. त्यातला एक समाज प्रबोधन करणाराच अभंग, एका बीजा केला नाश मग

आपल्या वाणीनी आणि आपल्या वाचेनी सतत विठ्ठलाचं नामस्मरण करून आणि स्वतःच सदैव वैकुंठाला गेलेच, परंतु विठ्ठलाचा नाम उपदेश देऊन जे जडबुद्धीचे लोक होते आमच्यासारखे त्यांना सुद्धा त्यांनी वैकुंठ प्राप्त करून दिलं. वर्णन करतात आर्यकार आर्यमध्ये की मुकुटमणी संतांचा शिव

जपल्या वाणीने आणि वाचेने सतत विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि ह्या नामस्मरणाच्या जोरावरच त्यांनी समाजाचा उद्धार केला, स्वतःचाही उद्धार करून घेऊन गेले. आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत असतं. कीर्तन म्हणजे तबला पेटी जहान घेऊन माईक लावून वगैरे करण्याचं विधी नाही. कीर्तन म्हणजे भगवंताचं आणि संतांचं सद्गुण आणि नामस्मरण करणे, त्यांचे गुणगान करणे आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच खरं कीर्तन आहे. आणि शाश्वत शेती या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर जी लौकिक शेती आपण सर्व बंधू करतो त्याच्याबरोबर नामस्मरणाची किंवा भगवत भक्तीची जी शेती केली नामाची, तर त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजचा विषय शाश्वत शेती या कीर्तनाच्या माध्यमातून आपण थोडक्यात पाहूया. म्हणून असं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाने काय होतं, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोत्या वक्त्यांचा. श्रोत्यांचा आणि वक्त्याला अनेक प्रकारचे संदेह असतात, ते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचे संदेह जे आहेत त्याचा निरसन होत असतं आणि निश्चय सापडतो कीर्तन केल्यामुळे. आणि अव्यग्रता जी आहे ती मिळते, व्यग्र असतात सगळे. व्यग्रता म्हणजे इंग्लिशमधून बोलायचं झालं तर एन्झायटी, ज्याला आपण म्हणतो की व्याकुळ आहे, व्याकुळता व्याकुळता, हे होईल की नाही, ते होईल की नाही, ते होईल की होईल की नाही, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कीर्तन केल्यामुळे आणि शाश्वतता त्याच्यामध्ये जीवाला हे मिळते. आणि म्हणून महाराज म्हणाले कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे. आणि असे जे निश्चय मिळाला असं कीर्तन जर आपण केलं तर ते शाश्वत शेतीला उपयोगी होईल. आणि म्हणून महाराज आपल्या पदात सांगतात एका बीजा केला ना, असं बीचा एक प्रकारे नाशच आहे. वास्तविक पाहता जे बियाणं असतं किंवा जे बी असतं ते शेतकरी कितीतरी विपन्न अवस्था आली तरी तो प्रत्यक्षात ते बी कधीच वापरत नाही, जोपर्यंत त्याचा पेरणी करताच त्याचा उपयोग होतो. आणि असा उपदेश जेव्हा आम्हाला याच्या माध्यमातून दिला तेव्हा ते कसं सुंदर असं बी असतं आणि त्याच्यातून काय मिळतं, सुंदर असा एका जुनक पद आहे

0: एकल भी आहे
1: परंतु आधी बीज एकले कोटी जन्म घेतली सुमणने आणि फळे मग असं जे बीज नामाचं जर कोणी लावलं तर त्या नामाच्या बीजामधून काय मिळू शकतो तर येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना एक निश्चित दिशा मिळते आणि मग कोटी जन्म घेती सुमने फळे त्या नावाच्या बीजातून म्हणून जी शेती जी लौकिक अर्थाने आपण शेती करतो त्याच्याबरोबर नामाची शेती केली तर काय फळ मिळू शकतं आणि ती शेती करायला काहीच लागत नाही लौकिक शेती करायला तरी जमीन पाहिजे बी पाहिजे पाणी पाहिजे.

हरिनामाची शेती करा असं एक कबीरदाजी सांगतात. काहीच लागत नाही, पैसा न लागे, रुपया न लागे, लागे ना कवडी छदा मगी, काहीच लागत नाही. फक्त मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत राहा आणि ते करत असताना जे लौकिक कार्य आपलं आहे म्हणजे शेतीचं कार्य आहे ते जर करत राहिलो तर त्यामध्ये निश्चित फळ चांगलं मिळू शकतं. म्हणून महाराज दुसऱ्या दोन चरणामध्ये सांगतात की हा भाव सर्वांनाच कळतो, कळे सकळा हा भाव, लहान थोरा वरी जीव आणि लाभ नाही फुकासाठी आणि केल्या विण जीवे साठी. इथे साठी आणि साठी असे दोन वेगवेगळे शब्द आहे बरं का लक्षात घेण्यासारखे, की लाभ नाही फुकासाठी, फुकट लाभ नाही मिळणार. जोपर्यंत जीवेसाठी म्हणजे जीवा आत्मार्पण करून आणि आत्म्याला त्याच्यामध्ये ओतून जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत फळ मिळणार नाही. आणि असं नामामध्ये आत्मरूप जर आपण झालो तर प्रसंग आणि सुंदर असा येतो की जे लौकिक कार्य आपण करतोय शेतीचं काम आहे त्याच्यातून दुप्पट आणि फायदा आपल्याला मिळू शकतो. परंतु ज्याप्रमाणे शेतीमध्ये आपण पाहतो की अमुक एक पीक पेरल्यानंतर काही विशिष्ट कालावधीने येत असतं किंवा काही झाडं आहेत ती अनेक वर्षांनी फळं देतात, त्याप्रमाणे नामाची शेती सुद्धा जी आहे ती आज लगेच नामस्मरणा करायला सुरुवात केली उद्या त्याचा फायदा मिळाला असं होत नाही. नामदेव महाराज म्हणतात की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, परंतु आज जर सुरुवात केली तर फरक पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. रणांगणामध्ये जेव्हा सैनिक जायचे किंवा अजूनही जातात तेव्हा रणांगणामध्ये ज्याला हौतात्म्य प्राप्त होतं त्याचा लाभ दुणी म्हणजे दुप्पट होतो. एक तर त्याचं स्वतःचं नाव होतं की देशाकरता हुतात्मा झाला आणि दुसरं देशाचा देशाला फायदा झाला की शत्रूपासून त्यांचं संरक्षण झालं. आणि अशा या रणांगणामध्ये शेतीच्या रणांगणामध्ये सुद्धा आपण जेव्हा उतरलेलो आहोत तेव्हा प्रसंग असा आहे की उगास निराश होऊन आणि प्राणार्पण करण्यापेक्षा जो विषय चाललेला सध्या समाजामध्ये त्यापेक्षा जर भगवंताचं नामस्मरण करून जर आपण कार्य केलं तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये महाराज सांगतात

कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे सर्वजण 2 मिनिटं भजन करूया आणि मग ह्याला अनुसरून जे शाश्वत शेती कोणी केली त्या आख्यानमध्ये थोडक्यात प्रसंग आपण पाहणार आहोत.

नामाची शेती करा किंवा नामस्मरणाची शेती करा. आणि भगवंतांनीच आम्हाला उपदेश दिलेला आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी असा जो विषय मांडला त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये की हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. युद्धाकरता अर्जुनाला प्रेरित करण्याकरता भगवंतांनी सांगितलं की ते लढाईमध्ये

युद्धामध्ये तू मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर भूमीचं राज्य मिळेल. तोच विषय इथे सुद्धा आहे. जर याच्यामध्ये जिंकलास तर जे काय मिळेल ते मिळेल, आणि जर हे करताना आत्मार्पण झालं तर तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही लढाईमध्ये. आणि हा जो विषय अनेकांनी अनुभवलेला आहे त्यातले दोन विषय आपण मांडूया आज. की भगवंतांनी अनन्यास चिंतयंतो माम ये जनहा पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं भाम्यहम. जे अनन्य भावाने माझं चिंतनाने उपासना करतात त्यांचा योगक्षेम वहन करण्याकरता मी कटिबद्ध आहे असं वचन भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेलं आहे. आणि त्याचा सुंदर असा अनुवाद आमचे असणारे पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांनी सुंदर असा केलेला आहे. काय म्हणतात स्वामी स्वरूपानंद?

योगक्षेमम हा याचा अर्थ सुंदर समजून घेण्यासारखा आहे. योग म्हणजे एखादी चांगली गोष्ट जुळून येणे आणि ती कायम टिकवून ठेवणे म्हणजे क्षेम. योगक्षेमम वहाम्यम, भगवंतांनी वचन दिलं की ते नित्य अंतरी चिंतन माझं जे करतील त्यांचा मी योगक्षेम वहन करीन. मग असं चिंतन करून आपल्याला मिळालेलं कार्य, म्हणजे आता आज शेतीचा विषय आहे म्हणून शेतीचं जे कार्य मिळालेलं आहे ते जर भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण सतत करत राहिलो तर आपलं इष्ट साधण्याकरता भगवंत कृतिबद्ध आहेतच, परंतु सातत्याने आपल्याला ते करायला लागेल. आणि असे सुंदर असे एक आपल्या इथे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी हा विचार अनुसरण केला आणि शेती केली. कोण होते हो? तर पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या 8 कोसावर असणारं अरणगाव होतं. ते अरणगावचे होते सावता माळी. कधीच गेले नाही वारीला आणि पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन केलं नाही. ते म्हणाले माझ्या शेतामध्ये माझे. आणि काय वर्णन केलं पाहा,

विठ्ठल स्मरुणी मळ्यात कामे करतो मोठेवरी आणि करतो जगताची चाकरी. कशी काय जगताची चाकरी हो? तर जे काय धनधान्य पिकवतात भाजीपाला पिकवत होते ते सर्व लोकांच्या करता पिकवत होते आणि म्हणून कवी म्हणाले करीतो जगताची चाकरी. आणि असा विठ्ठल भक्त असणारे सावता माळी हे कधीच पंढरपूरला गेले नाही, पण तू इतकी भगवंताची भक्ती केली की आपल्या कथांमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल त्याला भेटायला आले आप त्याच्या मळ्यामध्ये. आणि असा असणारा माळी सावता माळी काय म्हणता.

आम्ही बागायती करू, शेती करू, पण जाळात आमची माळ्याची असली तरी शांतीरूपी शेवंती आमच्या शेतात फुललेली आहे आणि प्रेमरूपी जाई जुई लिहिलेल्या आहेत. असं सुंदर वर्णन करणारे सावता माळी जे होते ते भगवंताची नामस्मरण करून सतत शेती करायची तिथे. आणि शेतीमध्ये त्यांना देव दिसायचा. हो, लोक विचारत तुम्ही पंढरपूरला जात नाही का? मला अजिबात जात नाही, माझ्या शेतामध्येच देव आहे. काय वर्णन करा ते पहा.

मंगळाचं नामस्मरण आणि भगवंत आपल्या शेतीत पाहत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आणि असं विठ्ठलाचं रूप त्यांच्यामध्ये साठवलेलं असल्यामुळे भगवंतांनी त्यांना भरपूर शेतीमध्ये उत्पन्न दिलं होतं आणि अत्यंत समाधानी सुखी व्यक्तिमत्व त्यांचं झालं. आणि असेच एक असणारे आणि प्रसंग गुरुचरित्रामधला आहे. नरसिंहस्वामी सरस्वती जेव्हा गाणगापुराला विश्रांतीसाठी होते काही काळ, तेव्हा ते रोज स्नानाला घाट संगमावर जायचे. जायच्या रस्त्यामध्ये एक पर्वतेश्वर नावाचा शेतकरी होता, त्याचं शेत लागायचं. आणि हा शेतकरी जो होता अत्यंत भाविक होता, पाहायचा एवढे मोठे स्वामी आपल्या शेतावरनं जातात रस्त्यावरनं. रोज त्यांना प्रणाम करायचा, बोलायचं काहीच नाही आणि रोज दंडोत प्रणाम करायचा आणि उभारायचा हात जोडून. एक दिवस झाला, दोन दिवस असं होता होता, 6 वर्ष झाली. आणि 6 वर्षापर्यंत या शेतकऱ्यांनी नुसतं प्रणाम करायचं म्हणजे वंदन भक्ती ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी केली. आणि स्वामी प्रसन्न झाले. एक दिवशी त्याला म्हणाले, अरे तू रोज मला वंदन करतोस, परंतु तुला काही मागायचं का माझ्याकडे? तू म्हणे, नाही महाराज, काय मागणार. आणि त्यावेळेला त्याच्या शेतामध्ये गुडघावर उंचीचं असं पीक तयार झालेलं होतं. आणि स्वामी म्हणाले, तुला काहीच मागायचं नाही, म्हणे आपली कृपादृष्टी या माझ्या शेतावर असावी आणि त्यामुळे माझं भलं होईल. विषय आपला चाललाय शाश्वत शेती कशी असते. तर भगवंतावरती सावतामाळ्यांचा विश्वास आणि इथे सद्गुरूंवरती या पर्वतेश्वर नावाचे जे कृषीवल होते त्यांचा विश्वास. म्हणाले, आपली कृपा असेल तर सर्व काही होईल. म्हणाले, पहा बरं मी सांगेन ते ऐकशील? म्हणाले, हो ऐकणार. म्हणे, हे जे पीक आहे ते मी घाटावरनं स्नान करून परत येतोय नदीवरनं, तोपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळं पीक कापून टाक. एवढं सांगून ते निघून गेले. गुरु आज्ञाप्रमाण आणि त्यांना काहीतरी याच्यामध्ये माहिती असणार म्हणून त्यांनी त्यांच्यावर दृढ भरोसा ठेवला आणि घरी गेला. सर्व शेत कापण्याकरता साधन घेऊन आला. घरच्यांशी आणि गावातल्यांशी त्याचं अत्यंत भांडण झालं. शेत सारा वसूल करणारा जो अधिकारी होता तो म्हणाला, सगळं पीक तू कापून टाकशील, सारा कसा देशील शेत सारा? म्हणे, महाराज मी तुम्हाला लिहून देतो, जो सारा देतो त्याच्या दुप्पट शेत सारा मी देईन तुम्हाला, परंतु गुरूंची आज्ञा मला पाळू द्या, त्याच्याशिवाय आपलं भलं होणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपले आचरण केलं. काय म्हणाले ते गुरु त्याला,

होते पीक कापलेले, त्यांना अनेक घुमारे फुटले आणि एकेकाला आठ आठ दहा दहा कणसं आली आणि पहिलं जेवढं येणार होतं पीक त्याच्या कैक पटीने नव्हे शतपटीनी पीक आलं. हे पाहिल्यानंतर तो गदगद झाला आणि गुरुंची आज्ञा प्रमाण मानल्यामुळे आपलं किती भलं झालं, ही खरी शाश्वतता त्याच्यामध्ये होती हे त्याला लक्षात आलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी मग सगळ्या गावाला ते धन्य वाटलं, शेतसारा दुप्पट होता तो दिला. आणि हे सर्व कशामुळे केवळ झालं तर गुरूंची आज्ञा प्रमाण केल्यामुळे, आणि अशी शाश्वतता ज्याच्यामध्ये होती ती त्यांनी मागितली आणि पाळली. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या शाश्वत शेतीची म्हणजे नामस्मरणाच्या शेतीची जोड आपण सर्वांनी दिली कृषीवल बंधूंनी. कारण शेती करत असताना कुक्कुट पालन आहे, मधुमाशा पालन आहे किंवा मुर्गी पालन आहे, असे अनेक जोड धंदे त्या शेतामध्ये असतात. त्यामध्ये जर नामस्मरणाची शेती जर केली त्याच्याबरोबर तर शाश्वतता या पिकामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचा अनुभव घेण्याकरता हे करूनच पाहिलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आणि तुकाराम महाराज सांगतात की एका बीजा केला नाश आणि मग भोगले कणीचं.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञा प्रमाण मानली आणि स्वामी येईपर्यंत सगळं पीक कापून टाकलं. आणि प्रसंग असा झाला की स्वामी किंवा जे सत्पुरुष असतात संत असतात त्यांना पुढे काय घटना होणार असतात त्यांच्या दिव्य शक्तीमुळे माहिती असतं. त्या गावामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये 8-10 दिवसामध्ये प्रचंड थंडी पडली. बाकी शेतं जी होती सगळी करपून आणि जळून गेली आणि त्यानंतर प्रचंड असा पाऊस पडला आणि ह्यांनी जे शेत आपलं कापलेलं त्याच्यामध्ये शेतांचे जे खुंट राहिले

आताच आपण माझा आवार माझा शिवार शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आपण ऐकलं. माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: रात्रीचे 7:59 झाली आहेत.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: ओ, थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोष

0: होणार लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
2: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेशजी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
3: नमस्कार सर.
4: नमस्कार सर.
2: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
4: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
2: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
3: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही

0: शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
0: हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवस भर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे, हे काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ऍथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते sub-10 किंवा sub-10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता.

0: आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू।
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल। मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात। तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा।
0: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला। मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला। मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं। कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं। यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो। तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल।
1: गुरिंदर वीर तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू। सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो। जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल। आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो। मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत। जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो। मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन।
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे। मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे। माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा। तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे। तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल। माझ्या शुभेच्छा।
2: आभारी आहे सर।
1: धन्यवाद। प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे, कडक ऊन, गरम हवा, अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे। सतत पाणी पीत रहा, उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा। या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका। मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो। जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात। काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो। काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात। देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत। जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही। पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं। आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे। कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या

परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात, आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येत. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे.
म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका

बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परत

घेतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावड, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो,

0: भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आत्ताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 8:45. तत्पूर्वी रात्री 8:35 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर। 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय। गुजरात टायटन्सची खराब सुरुवात, या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं। नमामि गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत। अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं।
1: मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए। जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए।
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे। शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत। खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती। ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली। हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणात

आली आहे. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. एडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. एडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मुहम्मद शोहिबुल फिक्री आणि फजर अली खान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्तासिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्वियांतेक हिला आज मार्ता कोस्त्युक हिनं 7-5, 6-1 असं थेट सेट्समध्ये हरवून चौथी फेरी गाठली. एलिना स्वितालोना हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर अटीतटीच्या सामन्यात 6-4, 6-4, 6-0 अशी मात केली. पुरुष एकेरीत फिलिक्स ओजेर अलियासिम यानं ब्रँडन नाकाशिमा याला 5-7, 6-1, 7-6, 7-6 असं हरवलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होत्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स समाज माध्यमावर म्हटलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. राज्यात इतरत्रही अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली. मध्य प्रदेशात महेश्वर इथं अहिल्यादेवी जयंतीनिमित्त नगर गौरव दिवस साजरा करण्यात आला. तसंच उत्तर प्रदेशात कानपूरमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय.